नशा मुक्ती अभियानात सैनिक म्हणून लढण्याचं मुख्यमंत्र्यांचं युवा पिढीला आवाहन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवा की आवाज कार्यक्रमात वंदे मातरमचा जयघोष. 100वं साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज झारखंड आणि हरियाणा यांच्यात अंतिम लढत. सविस्तर बातम्या. नशामुक्ती अभियानात युवकांची मदत महत्वाची असून त्यांना यामध्ये सैनिक म्हणून पुढची काही वर्ष लढाई लढावी लागेल. या लढाईत अंतिम विजय आपलाच होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नशामुक्त नवी मुंबई कार्यक्रमात कॅम्पस कनेक्ट अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. भावी पिढ्यांकरता विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्यासाठी आपली लढाई सुरू आहे आणि म्हणून नशामुक्त अभियानात युवकांची मदत महत्वाची आहे. कुठेही आपल्याला नशेची साखळी दिसली तर त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवा असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. भारतीय महिला ही या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. त्यांना नियंत्रणात ठेवणारा हिंदुस्थान आपल्याला नको आहे असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात केलं. छात्रों की गूंज या कार्यक्रमातून त्यांनी युवा पिढीशी आणि प्रामुख्याने विद्यार्थिनीशी संवाद साधला. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, मात्र या महिलांना कायम पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेविरोधात आपल्याला लढायचं आहे असं गांधी म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल युवा की आवाज हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. देशभावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं. राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संसदेनं वंदे मातरम गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे आदे यावेळी उपस्थित होते. 100वं मराठी साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं अशी अपेक्षा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तसंच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांशी सामंत यांनी काल प्रत्यक्ष संवाद साधला. विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्वजण मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं. 100व्या साहित्य संमेलनातून सुरू झालेलं विद्यार्थी साहित्य संमेलन यापुढे दरवर्षी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते. 100वं साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलन ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे. विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडून मराठीचा वापर आणि महत्व वाढवण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं पाटील म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुरेश गोसावी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. जगभरात टाकाऊ वस्त्रांच्या विल्हेवाटीची समस्या मोठी आहे. यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं नवी मुंबई महानगरपालिकेशी पुनर्प्रक्रियेबाबत करार केला आहे. तसाच करार राज्यातल्या इतर महानगरपालिकांबरोबर करण्याची सूचना संबंधित समितीला केली जाईल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी सांगितलं. सीबीडी बेलापूर इथल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्राला काल भेट दिल्यानंतर ते बोलत होते. वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा केंद्र हे स्वच्छतेचं प्रतीक आहे. जगात आज अपसायकल रिसायकल यांचं चक्रीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान आहे. हे केंद्र पूर्ण यशस्वी झालं तर दुसऱ्या जागेवर असाच प्रकल्प राबवला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. क्लॉरफिनरामाइन, मॅलेट आणि फिनिलफ्राईन हायड्रोक्लोराईड या द्रव्यांच्या निश्चित मात्रेतील मिश्रणातून तयार केलेल्या सर्व प्रकारच्या औषधांचा 4 वर्षांखालील बालकांसाठी वापर करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वेष्टनावर आणि आतील पाकिटांवर तसंच जाहिरातींमध्ये त्याच्या वापरावरील निर्बंध ठळकपणे दर्शवावेत असे आदेश आरोग्य मंत्रालयानं उत्पादकांना दिले आहेत. अशा प्रकारची औषधं 4 वर्षांखालील मुलांसाठी घातक ठरू शकतात. या

औषधांना अन्य पर्याय उपलब्ध आहेत असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार राज्यातल्या सर्व 1196 बाल तपासणी पथकाचं प्रशासकीय नियंत्रण आता थेट तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. माओवाद्यांनी आता आपलं लक्ष विद्यार्थी चळवळींकडे वळवलं असून समाजानं याबाबत वेळीच सावध होण्याची गरज आहे असा गंभीर इशारा नक्षलवादाचा अभ्यासक राजीव रंजन प्रसाद यांनी दिला. संवैधानिक लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी माओवाद्यांनी आजवर शेतकरी कामगार आणि आदिवासींचा हत्यार म्हणून वापर केला असं ते म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या देवर्षी नारद माध्यम पुरस्कार सोहळ्यात ते काल पुण्यात बोलत होते. विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे दिले जाणारे हे पुरस्कार प्रसाद यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक श्रीधर लोणी, पत्रकार मयुरेश प्रभुणे आणि अंजली खमितकर यांना प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार नामवंत कवी आणि अभिनेते किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांना जाहीर झाला आहे. रोख 10,000 रुपये, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उद्या सोलापुरात पुरस्कार सोहळा होईल अशी माहिती साहित्य परिषद जुळे सोलापूरच्या अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथल्या बाजार समितीमध्ये काल कांदा परिषद आयोजित करण्यात आली होती. कांद्याला प्रति क्विंटल 2,000 रुपये भाव मिळेल अशा पद्धतीनं योजना लागू करावी, नाफेड आणि NCCF मार्फत होणारी कांदा खरेदी बंद करून याची परदेशात विक्री न करता देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करावी यासह 8 ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. या ठरावांची दखल न घेतल्यास दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला. राज्य पोलीस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या श्वानांना निवृत्तीनंतर देखील पोलीस दलातच ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या श्वानांना सांभाळणारे कर्मचारी देखील त्यांच्या बरोबरच राहतील. या श्वानांच्या आहाराचा आणि देखभालीचा सर्व खर्च राज्य शासनाचा गृह विभाग करेल. श्वानांनी पोलीस दलासाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांची योग्य ती काळजी घेणं ही शासनाची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तांत्रिक कामांसाठी पुणे स्थानक परिसरात आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत 9 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेससह 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी NTS ॲपवर रेल्वेगाड्यांचं अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. श्री क्षेत्र औसा इथल्या श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानचे पीठाधिपती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या पत्नी लीलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचं काल हैदराबाद इथल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. आज दुपारी औसा इथं पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान काल संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिव शेंगशू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत आज पिंपरीत होणार आहे. झारखंड आणि हरियाणा यांच्यात जेतेपदासाठी सामना होईल. काल झालेल्या उपांत्य फेरीत हॉकी झारखंडनं हॉकी मध्य प्रदेशचा शूटआउटमध्ये 2-1 असा पराभव केला. हवामान. आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नशामुक्ती अभियानात सैनिक म्हणून लढण्याचं मुख्यमंत्र्यांचं युवा पिढीला आवाहन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवा की आवाज कार्यक्रमात वंदे मातरमचं जयघोष. 100वं साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज झारखंड आणि हरियाणा यांच्यात अंतिम लढत. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्लैटिनम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, शुभ सकाळ। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफएम गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे ठीक 10 वाजलेत आणि आज आपली सकाळ संगीतमय करण्यासाठी 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवर कार्यक्रम घेऊन आले आहे मनस्पर्शी। मनस्पर्शी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आहे मी आपल्यासोबत आर जे सीमा निकम शिरोडकर।

0: श्रोतेहो, आज आहे राष्ट्रीय अंतराळ दिन आणि आज मनस्पर्शी कार्यक्रमात याच दिवसाचं औचित्य साधून आपण संवाद साधणार आहोत, ते म्हणजे बालाजी जाधव यांच्याशी. त्यांची थोडक्यात मी तुम्हाला माहिती देते आणि थोड्याच वेळात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बालाजी जाधव सध्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर इथं शास्त्रज्ञ म्हणजे सिस्टम इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकरी कुटुंबात वाढलेले बालाजी शालेय शिक्षण सोलापूरमध्येच करून COEP पुणे इथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये BTEC त्यांनी पूर्ण केलं. तसंच त्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणादरम्यान त्यांनी गेट परीक्षेत अखिल भारतीय 174वा क्रमांक मिळवला. मंडळी, आता फार वेळ न दवडता आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. हॅलो.
1: हां, नमस्कार मॅम.
0: नमस्कार सर. सर, 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीवर आपलं आमच्या वाहिनीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे स्वागत आहे. तसंच आपल्याला आजच्या अंतराळ दिनाच्या अनेक शुभेच्छा. सर, आजच्या या खास दिवशी आमचा आपल्याशी संवाद होत आहे याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे.
1: खूप खूप धन्यवाद मॅम. 100.1 FM गोल्डच्या संपूर्ण टीमला आणि आपल्या सर्व श्रोत्यांना माझ्याकडूनही मनपूर्वक नमस्कार. अंतराळ दिनाच्या निमित्ताने आपल्या श्रोत्यांशी संवाद साधण्याची आणि माझा सोलापूरच्या मातीतून सुरू झालेला हा प्रवास, शिक्षण आणि इस्रोमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे.
0: धन्यवाद सर. सर, आता थेट तुम्हाला मी आपल्या संवादाला सुरुवात करते आणि माझा पहिला प्रश्न विचारते की तुमचा शेतकरी कुटुंबातून ते इस्रोपर्यंतचा हा प्रवास अतिशय अभिमानास्पद आहे, पण सर्वप्रथम आम्हाला आपला हा प्रवास कसा घडत गेला हे जाणून घ्यायला आवडेल.
1: हो मॅम, नक्कीच नक्कीच. तर मॅम, हा जो आता तुम्ही माझ्या पहिला प्रश्नातच जे तुम्ही शब्द वापरला शेतकरी, तर मला असं वाटतं की माझ्या ह्या सर्वात या प्रवासातला सर्वात महत्वाचा जर काही शब्द असेल किंवा माझी जी शिकवण असेल तर तो त्या शेतकरी शब्दात आहे मॅम. तर मी एका शेतकरी कुटुंबात जन्मलो. मी लहानपणापासून आई वडिलांना निसर्गाशी झुंजताना बघितलं की ते त्यांना ते कधीच हार न मानण्याची जी गोष्ट त्यांनी मला शिकवली ते स्वतः ते रोज करायचे. मग मी ते त्यांच्याकडून बघत बघत मग मी असं ठरवलं की ग्रामीण भागात जन्मणं हे काही एक कमीपणाचं लक्षण नाहीये, हे उलट जगापेक्षा खूप आपण वेगळे आहे. याच पद्धतीनं मग मी ज्यावेळेस माझं शालेय शिक्षण सुरुवात केली, शालेय शिक्षणामध्ये मला मी त्याच आत्मविश्वासाने पुढे गेलो, त्याच आत्मविश्वासाने मी माझं शालेय शिक्षण पूर्ण केलं. मग शालेय शिक्षण पूर्ण करत असताना मी बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक वाचलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शिक्षणाने कोणतीही परिस्थिती तुम्ही बदलू शकता. म्हणजे त्यांचं जे वाक्य होतं ऍक्च्युली की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पण पिईल तो गुरगुरलाच पाहिजे. तर या वाक्यावरती मॅम मी पूर्ण माझं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यामध्ये मी एकदम आजपर्यंत गावामधील सर्वात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. त्याच्यानंतर मी 11वी 12वी मध्ये तिथेही तसंच माझं परफॉर्मन्स तसाच होता. मग त्याच्यानंतर मी JEE ची परीक्षा दिली, JEE च्या परीक्षेतून मी पुढे मग COEP या महाराष्ट्रातल्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला. मग तिथे 4 वर्ष करत असताना मग तिथे राज्यातील सर्वोत्तम मुलं यायची वेगवेगळ्या भागातून, चांगले शिक्षक होते. मग त्यातच मला गेट या परीक्षेबद्दल समजलं की गेट या परीक्षा जर तुम्ही दिली तर त्याच्यामध्ये भारतातल्या नामांकित सरकारी कंपन्यांमध्ये आपल्याला नोकरी भेटते तिथे पुढे त्याचे मुलाखती वगैरे देऊन. तर मग मी गेटची तयारी केली आणि कॉलेज संपल्यानंतर पहिल्याच वर्षामध्ये

0: पूर्ण भारतातून 173वा नंबर मिळवला.
1: सर, आपल्याला अंतराळ आणि विज्ञानाबद्दल आकर्षण नेमकं कधीपासून वाटू लागलं, म्हणजे इस्रोमध्ये जाण्याचं स्वप्न तुम्ही कधी पाहिलं होतं?
0: तर मॅम, अंतराबद्दलचं आकर्षण माझ्या लहानपणापासूनच होतं, पण त्यावेळी इस्रोमध्ये काम करायचं असं स्पष्ट स्वरूप काही नव्हतं.
1: बरं,
0: की आकाशाकडे पाहताना रॉकेट कसं उडतं, उपग्रह अवकाशात कसे जातात, पृथ्वीभोवती ते कसे फिरतात, अशा अनेक प्रश्नांची सर्वांसारखीच उत्सुकता मलाही असायची. विज्ञानाचं वैशिष्ट्यच असं आहे की ते आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतं.
1: बरोबर.
0: शाळेत विज्ञान आणि गणिताचे विषय आवडू लागले आणि हळूहळू त्या आवडीचं रूप करिअरच्या ध्येयात बदललं. इस्रोमध्ये जाण्याचं स्वप्न मात्र इंजिनिअरिंग करताना आणि विशेषतः इस्रोच्या विविध मोहिमांबद्दल जाणून घेतल्यानंतर अधिक स्पष्ट झालं. भारत स्वतःच्या ताकदीवर रॉकेट तयार करतो, उपग्रह अवकाशात पाठवतो आणि चंद्र मंगळापर्यंत मोहिमा राबवतोय. ही गोष्ट माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होती. माझ्या मते स्वप्न अचानक तयार होत नाहीत, कधी कुतूहल निर्माण होतं, मग त्यातून आवड निर्माण होते आणि त्या आवडीला आपण मेहनतीची जोड दिली की त्याचं ध्येयामध्ये रूपांतर होतं. माझ्यासाठीही अगदी असंच झालं असावं.
1: वा वा सर, खूपच छान तुम्ही तुमची माहिती सांगताय. आणि नक्कीच आज जे कोणी आपले तरुण श्रोते जर का ऐकत असतील, तर त्या ज्यांना कोणाला या विषयाची जिज्ञासा असेल, त्यांना नक्कीच यातून उपयुक्त माहिती मिळेल. आपल्यासोबतचा हा संवाद आम्ही असा सुरू ठेवणार आहोत. त्याआधी आपण एक छोटंसं गाणं ऐकूयात आणि पुन्हा तुमच्याकडे आम्ही येतो.
0: हो मॅम, चालेल.

0: श्रोतेव, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि आपण शास्त्रज्ञ बालाजी जाधव यांच्याशी संवाद साधतोय. आणि बालाजी सर,
1: हा मॅम,
0: हा, माझा पुढचा प्रश्न असा आहे की सीओईपी मध्ये तुम्ही मेकॅनिकल

0: इंजिनिअरिंग आणि त्यानंतर गेटमध्ये अखिल भारतीय 173वा क्रमांक मिळवला ही खूप मोठी कामगिरी आहे. पण या हे यश असं सहज नाही मिळत बरोबर. बऱ्याचदा अपयश पचवून मग आपण यशाची पायरी चढत जातो. तर ही हे यश यशामागची आपली तयारी आणि अभ्यासाची पद्धत काय होती?
1: हो मॅम, नक्कीच मॅम. तर आता मला असं वाटतं मॅम की कोणतीही आता स्पर्धा परीक्षा घ्या, म्हणजे आता JEE आहे, गेट आहे किंवा UPSC आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही परीक्षा आहेत, तर त्याला प्रत्येक याची एक पद्धत आहे अभ्यासाची. त्या परीक्षेला की रिक्वायरमेंट काय आहे त्याची, परत त्याच्यासाठी गाईड कोणते कोणते गोष्टी आपल्याला लागणार आहेत आणि आपल्याला त्याच्यातनं काय अचीव करायचं की माझं गोल काय आहे, ह्या जर तीन गोष्टी फिक्स असतील तर मग आता आपल्याला त्या वाटेवरून चालण्यासाठी खूप गोष्टी सोप्या होतात असं मला वाटतं. तर त्यामध्ये मी काय केलं, तर गेटची तयारी करताना माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट होती ती कन्सेप्ट क्लॅरिटी.
0: अच्छा.
1: फक्त एखादं सूत्र पाठ करण्यापेक्षा ते सूत्र का आहे, त्यामागचं फिजिक्स काय आहे, इंजिनिअरिंग काय आहे, त्याच्यामागचं सायन्स काय ऍक्च्युली, हे समजून घेण्याचा माझा प्रयत्न असायचा कायम.
0: ओके.
1: आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासात सातत्य. ही एका दिवशी 12 ते 14 तास अभ्यास करायचा, दुसऱ्या दिवशी अभ्यास मग ते परत नाही करायचा, मग परत अभ्यास करायचा. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की सातत्य, कोणत्याही गोष्टीत ठेवलेलं सातत्य. आणि तिसरी गोष्ट जे आपल्याला मी जे मगा म्हटलं की गाईड, आता आपल्याला आपला अभ्यास व्यवस्थित चाललाय की नाही हे चेक आपण फायनल पेपरमध्ये चेक नाही करू शकत ना. मग त्याच्या आधी काय करू शकतो आपण की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, जे म्हणजे पाठीमागच्या वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात, ते प्रश्न घेऊन आपण ते सॉल्व्ह करू शकतो आणि आपण बघू शकतो की आपला अभ्यास किती लेवलला चाललाय, किती आपली त्याच्यात म्हणजे खोली आहे, आपला त्या विषयावर किती पकड निर्माण होत आहे. त्याच्यातून आपण मग परत जर समजा आपल्याला वाटतंय की तेवढी पकड नाहीये तर परत पाठीमागे जाऊन अभ्यास करायचा, परत ते प्रश्न सोडवायचे. असं करत करत मी अभ्यास केला आणि मग परत तिथे प्रोफेसर्स होते आणि आजकाल तर एवढं इंटरनेट वगैरे चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे, तर त्याच्यातून मग अभ्यास मी केला. आणि जे तुम्ही दुसरं म्हटलात की आज अपयश वगैरे जे पचवणं आहे, तर मी हेच मॅम की जे मी मगाशी म्हटलो की शेतकरी कुटुंबातून आलो की आपल्याला सर्वात जास्त जर कोणती गोष्ट अनप्रेडिक्टेबल असेल तर तो निसर्ग आहे,
0: त्याचा
1: आपण प्रिडिक्ट करू शकत नाही. तर आपल्या भारतात शेतीप्रधान देश आहे, ज्याच्यातले आजही 80% लोक शेती करतात, ते लोक रोज कसे झुंजतात तिथे निसर्गाशी. तर मग आपल्याला एखाद्या परीक्षेशी झुंजणं किंवा एखाद्या अभ्यासाशी झुंजणं एवढं अवघड आहे का? मी कायम हाच प्रश्न स्वतःला विचारायचो आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी गेटची तयारी केली आणि ते प्रश्नाचं उत्तर सोडवून दाखवलं.
0: वा वा, खरं असं म्हणू शकतो की तुम्ही मातीत तयार झालेले आहात आणि तुम्हाला त्या मातीची जाणीव सुद्धा आहे, आपली मुळं कुठून आलेली आहेत त्याचा तुम्ही चांगला उपयोग तुमच्या खऱ्या आयुष्यात केलात, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुमच्या अभ्यासाची नक्की आणि तुमच्या अभ्यासाची पद्धती आम्हाला कळली. एक खूप महत्वाचं वाक्य तुम्ही म्हणालात, शब्द म्हणालात की सातत्य. कुठलीही गोष्ट करताना सातत्य असणं फार महत्वाचं आहे. सर, यालाच अनुसरून दुसरा प्रश्न मी असा विचारते की आता सुरुवातीला तुमची ज्या संस्थांसाठी निवड झाली होती, आता अभ्यास तुमचं पूर्ण झालं, पण त्याच्यानंतर नोकरीसाठी ज्या संस्थांची निवड झाली ती कशी झाली होती, त्यासाठी तुम्ही कोणत्या प्रक्रिया पार केल्या?
1: बरोबर मॅम. तर आता जी गेट नावाची जी परीक्षा होती त्याच्यामध्ये माझा पूर्ण भारतातून जो रँक आला, त्याच्यानंतर काय होतं की आपल्याला या संस्थांना आपण अप्लाय करण्यासाठी इलिजिबल होतो. मग वेगवेगळ्या आपल्या याच्या आरक्षणाच्या क्रायटेरियानुसार ज्याच्या त्याला वेगवेगळ्या ह्यांनी तुम्ही अप्लाय करू शकता. आता हे जे इंडियन IOCL जे आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, NTPC, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, DRDO, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, या ज्या सगळ्या ऑर्गनायझेशन आहेत यांना तुम्ही अप्लाय करण्यासाठी इलिजिबल होता तुमचा जर गेटमध्ये चांगला स्कोर आला तर.
0: अच्छा.
1: मग त्या इलिजिबिलिटीनुसार मग ते तुमचं तुम्ही इंटरव्ह्यूला पात्र आहात की नाही अशी ते एक लिस्ट लावतात प्रत्येक ऑर्गनायझेशन. मग त्याच्यामध्ये 3 राऊंड असतात वेगवेगळे. त्याच्यामध्ये पहिला राऊंड हा ग्रुप डिस्कशनचा असतो, त्याच्यानंतर एक ग्रुप टास्क दिलं जातं तुम्हाला आणि सर्वात शेवटी हा मुलाखतीचा राऊंड असतो. मग ह्या 3 राऊंडमध्ये तुम्ही कसे परफॉर्म करता याचा कंबाईंड त्याचे गुण घेऊन त्याच्यातून मग तुमची फायनल निवड केली जाते वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये. तर याच्यातल्या IOCL, ONGC, NTPC ह्या गेट थ्रूच डायरेक्ट त्यांची भरती होते. तर डीआरडीओ जे आहे, डीआरडीओ हे त्यांची वेगळी एक्झाम घेतं स्वतःची.
0: अच्छा.
1: म्हणजे पूर्व परीक्षा ही गेटची जे स्कोर वरून तुम्ही पूर्व परीक्षेला हे होतात
0: पात्र ठरतात,
1: डायरेक्ट तुम्हाला मुख्य परीक्षा लिहिता येते गेटच्या स्कोर वरून. मग मुख्य परीक्षा असते 600 मार्काची डीआरडीओची, मग त्याच्यामध्ये मग परत तुम्हाला चांगलं ती पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह असते, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं असतं त्याच्यामधून, आणि पूर्ण टेक्निकल म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड आणि एप्टिट्यूड असे सब्जेक्ट असतात त्याला. तर मग त्याच्यात डीआरडीओची एक्झाम पास होऊन मग त्याचाही परत मुलाखतीचा राऊंड असतो, त्याच्या मुलाखतीमधून मग त्याच्यातही मला निवड झाली माझी. आणि मग मी त्याच्यात त्यावेळेस जो पहिला, कारण मला त्यावेळेस नोकरीची गरज होती आणि इंडियन ऑइल ही ऍक्च्युली ऑइल कंपन्यातली म्हणजे टॉपची कंपनी आहे, सरकारची जर कोणती कंपनी असेल तर ती शिखरावरती आहे ती कंपनी. तर मग त्यावेळेस मी त्या कंपनीत जाण्याचा निर्णय घेतला. मग 2 वर्ष तिथे काम केलं. मग ते काम करत असताना मग मी इस्रोची परीक्षा दिली. मग इस्रोची परीक्षा दिली, त्याच्यानंतर इस्रोची मुलाखत झाली आणि 2 वर्ष तिथे काम करत करतच माझं इस्रोमध्येही सिलेक्शन झालं. आणि मग मी निर्णय घेतला की आता जे माझं लहानपणीचं पसनाचं जे स्वप्न होतं किंवा काहीतरी ऍक्च्युअल इंडियन ऑइल मध्ये असतानाही मी देशहितासाठीच काम करत होतो, मग आता मी विचार केला की अंतराळ संस्थेत जाऊन अजून चांगल्या पद्धतीनं आपण पूर्ण ज्या गोष्टी अजून भविष्यात पुढे डेव्हलप करायच्या त्या गोष्टीवरती काम करू शकतो, मग असा विचार करून मग मी इस्रो मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
0: वा, फार मोठी प्रक्रिया आहे ही. आणि ह्या पूर्ण प्रक्रियेत मला वाटतं सातत्य जसं तुमच्या अभ्यासात होतं आणि संयम मला वाटतं या सगळ्या प्रक्रियेत फार महत्वाचा ठरला असेल तुमच्यासाठी.
1: तेच मॅम, की तुम्ही जर रोज सातत्य ठेवलं मॅम, तर सातत्य ठेवलं तर सातत्य तुमचा आत्मविश्वास वाढवतं. तुम्ही काल केले ना, तुमचं दुसऱ्या दिवशी तुमचं मन आपोआप करतं मी आज केलंय, काल केलंय, आजही करायला पाहिजे. हे असंच तुमचं महिन्यामध्ये रुपांतर होतं. मग मी लास्ट महिना पूर्ण अभ्यास केलाय हाही महिना केला पाहिजे, याचंच परत रुपांतर तुमचं वर्षामध्ये होतं. मी समजा जर तुमचं एका वर्षामध्ये नाही झाली निवड तर तुम्ही असा विचार, अरे मी शेवटचं वर्ष एवढं चांगलं दिलंय अजून एक वर्ष देतो, असं मिळत असं करत तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुम्हाला अपयशाची भीती नाही वाटत आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही अचीव करू शकतो हा आत्मविश्वास येतो.
0: बरोबर, म्हणजे अपयशाची जरी भीती वाटली तरी आत्मविश्वास एवढा हा तुमचा असायला हवा की
1: असायला पाहिजे की जो तुमचा अपयशाच्या भीतीला तो
0: मार्ग करेल, तो थांबवेल. बरोबर सर, ओव्हरकम करेल. अगदी अगदी सर, पुन्हा वेळ झाली आहे एका छोट्याशा गाण्याची. आपण हे या गाण्यानंतर पुन्हा आपल्या संवादाकडे वळणारच आहोत.
1: हो मॅम, चालेल.
2: विसरून जा काल काय झालं, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा,

0: ऐकत रहा FM गोल्ड वर।
1: हॅलो।
2: हां मॅम।
1: सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही IOCL मध्ये जेव्हा इंजिनिअरिंग ऑफिसर म्हणून लागलात तेव्हा तुम्ही तिथे काय काय काम शिकलात आणि त्याचा तुम्हाला इस्रो मध्ये कसा उपयोग झाला?
2: नक्कीच मॅम। तर मॅम, मी IOCL ला, मी माझं पोस्टिंग होतं कोची मध्ये। कोची हे केरळ राज्यातील एक शहर आहे। मग तिथे माझं कामाचं स्वरूप जर बघितलं तर माझं कामाचं स्वरूप असं होतं की तिथल्या 5 जिल्ह्यांचं मला CNG स्टेशनचं काम करायचंय। म्हणजे जो आपला कॉम्प्रेस नॅचरल गॅस आहे त्याचे स्टेशन वेगवेगळ्या पेट्रोल पंपावरती लावायचे। मग त्याचं थोडक्यात त्याचं टेंडरिंग पासून ते त्याचं पूर्ण काम होईपर्यंत आणि ते नंतर कॉन्ट्रॅक्टरचे बिलिंग करण्यापर्यंत हे काम होतं। परत आलप्पी नावाचा एक जिल्हा आहे जिथले सर्व पेट्रोल पंपांचं मेंटेनन्स, परत तिथे जे नवीन पेट्रोल पंप येतात त्यांचंही टेंडरिंग असू द्या, त्यांचं जे सगळं बजेटरी एस्टिमेट बनवण्यापासून ते टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट अलॉटमेंट आणि कॉन्ट्रॅक्टर करून ऍक्च्युअली काम करून घेणं, त्याचं फायनल बिलिंग करणं आणि तो पंपला, पेट्रोल पंपाला ऍक्च्युअल वर्किंग कंडिशन मध्ये आणणं, इथपर्यंत माझं काम होतं। तर आता या कामातून मग मी काय शिकलो इथे इंडियन ऑइल मध्ये, तर एक तर सर्वात महत्वाचं की नवीन भाषा कशी शिकायची। नवीन भाषा, कारण इथे केरळमध्ये पूर्ण ही मल्याळम भाषा आहे जी आपल्याला खूप, म्हणजे जे द्रविडियन भाषा आपल्याला खूप हे वाटतात, देवनागरी पासून आपल्याला खूप अवघड वाटतात त्या।
1: बरोबर।
2: मग त्या लोकांशी कसं बोलायचं, मग मी ते शिकलो। त्याच्यानंतर इथे खूप मॅनेजमेंटचा खूप जास्ती विषय, एवढं जास्ती काम हँडल करताय तुम्ही तर मग गोष्टी मॅनेज कशा करायच्या एवढ्या लहान वयात। म्हणजे मी कॉलेज संपल्यानंतर मी 23 वयामध्ये इथे केरळमध्ये जॉईन झालो होतो।
1: हे
2: पूर्ण वेगळ्या पद्धतीचा प्रदेश होता, की भाषा वेगळी, लोक वेगळी, तिथले कस्टम वेगळे सगळे। मग या सगळ्यांमध्ये राहून काम कसं करायचं, मग एवढं या सगळ्यांमध्ये राहून काम कसं करायचं। परत दुसरी गोष्ट, आता मी पेट्रोलियम प्रॉडक्ट म्हणजे एवढ्या धोकादायक याच्यासोबत काम करत होतो, की म्हणजे त्याचं स्टोरेज, त्याचं सगळ्या गोष्टी कशा करायच्या, तर मग मी तिथं सुरक्षितता कशी ठेवायची, म्हणजे कोणत्याही गोष्टीची। ऍक्च्युली पेट्रोलियमला रेग्युलेशन करण्यासाठी एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बॉडी असते, त्याचं नाव आहे पेस्टो, पेट्रोलियम एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन। मग त्याचे वेगवेगळे नियम कसे राबवायचे पेट्रोल पंपावरती, जेणेकरून पंपाची सुरक्षितता, लोकांची सुरक्षितता कशी ठेवता येईल। मग परत माझं जे इंजिनिअरिंग मध्ये किंवा त्याच्या आधीचं जे मी शालेय जीवनामध्ये जे पण सायन्स शिकलो, म्हणजे खूप छोट्या गोष्टी, की आता समजा एखाद्या पंपावरती आग लागली, तर जे आपण फायर एक्स्टिंग्विशर असतं तर ते आपण कोणत्या बाजूनी मारलं पाहिजे, सर्वात आधी आपण काय केलं पाहिजे, ही हवेच्या दिशा बघितली पाहिजे, हवाची हवा कोणत्या दिशेने वाहतीये, मग ते दिशा बघून आपण मग त्या हवेच्या दिशेने ते फायर एक्स्टिंग्विशरचा युज केला पाहिजे। जर आपण उलट्या दिशेने युज केला तर ती पूर्ण आग आपल्या अंगावरती येऊ शकते, त्याचा भडका। मग असे जे वेगवेगळे सेफ्टी हे असतात, की मग परत जे इंटरलॉक्स वगैरे झाले पेट्रोल पंपावरती जे लावायचे, या सगळ्या सेफ्टीची गोष्ट शिकलो मी तिथे। मग बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी होत्या ज्या आता पेट्रोल पंपावर

0: की जे आता आपण बऱ्याच लोकांना हे असते की पेट्रोल मध्ये काही हे करतात का त्याच्या मोजमापामध्ये, तर त्याच्यामध्ये जो पंप वापरतात जो लोब पंप असतो ते ऍक्च्युली तो पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप हा ते मेजर करण्यासाठी वापरतात की किती एक लिटर गेलं की दोन लिटर गेलं. मग त्या पंपाचा मेंटेनन्स करताना मग त्याचं पूर्ण टेक्निकल जे मी माझ्या कॉलेज जीवनात शिकलो, मग त्याला इम्प्रूव्ह कसं करता येईल त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी, मग या गोष्टी शिकलो. आणि याचा इस्रो मध्ये मला हा असं झाला की मी पहिलं प्रॅक्टिकल गोष्टी मी IOCL मध्येच केल्या. मग त्या प्रॅक्टिकल गोष्टींचा आत्मविश्वास मला निर्माण झाला. परत जे मॅनेजमेंट स्किल आहे, तुम्ही कुठे जरी गेलात तुम्ही कितीही टेक्निकल काम केलं तरी ऍट द एंड तुम्हाला लोकांमध्ये राहून काम करायचं. म्हणजे तुमच्यासोबत मी इथे एकटा नाही आहे, माझ्यासोबत खूप सारे लोक आहेत काम करणारे, एवढ्या साऱ्या सिस्टम्स आहेत आणि मी एकाच आणि सर्व सिस्टमनी रॉकेट म्हणजे सगळ्या सिस्टमनी सोबत काम करणं आहे. फक्त माझी सिस्टम काम केली आणि दुसऱ्याची सिस्टम काम नाही केली तर ते अपयशच आहे म्हणजे पूर्ण रॉकेटच्या दृष्टीने. तर या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये सुवर्णमध्य कसं साधायचं की एवढ्या सगळ्या सिस्टम मध्ये राहून कसं काम करायचं. IOCL मध्ये ही खूप वेगवेगळ्या सिस्टम्स एकत्र काम करायच्या, मग ते मी तिथे शिकलो. त्याचा मला इस्रो मध्ये डायरेक्ट तोही उपयोग झाला आणि मग माझं शालेय जीवनातलं बाकीचं जे मी शिकलो त्याचाही तिथे उपयोग झाला. अशा पद्धतीनं IOCLचा मी म्हणेल की मला जे माझ्या आयुष्याच्या जॉब किंवा नोकरीच्या आयुष्याचं जे 2 वर्ष होते ते मी खूप गोष्टी शिकलो आणि त्या मला वाटतं माझ्या कडेपर्यंत त्या माझ्या सोबत राहतील.
1: मग तुमचा पाया तिथे मजबूत झाला असंही आपण म्हणू शकतो.
0: हो मॅम, करेक्ट, नक्की.
1: सर आपण LPC मध्ये द्रव प्रणोदन प्रणालीवर काम करता, मग आता म्हणजे तुम्ही नेमकं काय काम करता, तसंच लिक्विड प्रोपल्शन म्हणजे नेमकं काय आणि आणि रॉकेटसाठी ते इतकं महत्वाचं काय आहे म्हणजे हे सामान्य श्रोत्यांना कळेल अगदी अशा सोप्या भाषेत सांगाल का?
0: हो मॅम, नक्कीच. तर मॅम अगदी आता जसं तुम्ही म्हणालात की सोप्या भाषेत लिक्विड प्रोपल्शन, किंवा त्याच्या आधी आपण बघूया की प्रोपल्शन म्हणजे काय.
1: बरोबर.
0: प्रोपल्शन म्हणजे रॉकेटला पुढे नेण्यासाठी जी शक्ती निर्माण केली जाते त्याला आपण प्रोपल्शन असं म्हणतो.
1: बरोबर.
0: त्याला नोदन असं पण म्हणतात हिंदीमध्ये.
1: अच्छा.
0: किंवा आता मराठी मधला शब्द हा मला माहित नाही की त्याला एक्झॅक्टली मराठीत काय शब्द वापरतात.
1: बरोबर.
0: तर त्याच्यानंतर आता लिक्विड प्रोपल्शन मध्ये एक्झॅक्टली काय असतं की इंधन आणि जो ऑक्सिडायझर, आता कोणत्याही गोष्टीला जर समजा आग लावायची म्हटलं तर एक आपल्याला फ्युएल लागतं आणि दुसरा ऑक्सिजन किंवा ऑक्सिडायझर, त्याला जो पण त्याला ऑक्सिडाइज करेल असं. तर हे इंधन आणि ऑक्सिडायझर हे दोन्ही पण द्रव स्वरूपात रॉकेटच्या इंजिनमध्ये पोहोचवले जातात लिक्विड प्रोपल्शन मध्ये.
1: बरोबर.
0: आणि तिथे त्यांची नियंत्रित पद्धतीने तिथे त्यांचं कंबशन होतं. कंबशन म्हणजे थोडक्यात त्याची आग लागते तिथे जे कंबशन चेंबर असतं. थोडक्यात आपल्या जे गाडीचं इंजिन असतं त्याच्यामध्येही हेच प्रोसेस होते की तिथेही आपण फ्युएल टाकतो आणि हवा, आपण खाली जमिनीवरती गाडी असल्यामुळे हवा आपण वातावरणातून हवा घेऊन तिथे आग लावली जाते आणि त्याच्यापासून एनर्जी तयार केली जाते. तर आता रॉकेट ज्या स्पीडनं जातं त्या स्पीडनं आपण बाहेरची हवा घेऊ शकत नाही, किंवा एका 20 किलोमीटरच्या वरती आपण वातावरणात गेलं तर तिथे हवा नाहीये, मग तिथे आपण कंबशन कसं करणार किंवा तिथे आग कशी लावणार. त्याच्यासाठी आपण ऑक्सिजन आणि इंधन दोन्ही गोष्टी घेऊन जातो, तर ते आपण लिक्विड स्वरूपात घेऊन जातो, त्याच्यामुळे त्याला लिक्विड प्रोपल्शन असं म्हणतात. आणि हे थोडं जर आपल्याला अजून समजून घ्यायचं म्हटलं तर आपण त्याची फुग्याशी तुलना करू शकतो. आपण फुग्यामध्ये हवा भरून जर फुगा सोडला तर म्हणजे बिना त्याला गाठ मारता तर तो फुगा त्याच्यातून हवा पाठीमागे सोडतो आणि फुगा पुढे जातो. तर याचा तो हवा पाठीमागे जाते आणि त्याची रिएक्शन फुग्यावरती होऊन फुगा पुढे जातो. तो आपण न्यूटनचा तिसरा सिद्धांत आहे की इक्वल अँड अपोजिट रिएक्शन भेटते. तर त्याच्यानुसारच रॉकेट पण अगदी सेमच काम करतं. तर हे जे आपण आत कंबशन होतं त्याचे जे कंबशन प्रोडक्ट असतात ते खूप हाय खूप जास्ती वेगाने त्या नोझल मधून बाहेर टाकले जातात. त्या खूप वेगामुळे जे ते बाहेर येतात त्याच वेगाने आणि त्याच ताकदीने ते रॉकेटला पुढे पुश करतात.
1: बरं.
0: आणि अशा पद्धतीने रॉकेट वरती जातं, त्यालाच रॉकेट प्रोपल्शन असं म्हणतात.
1: अच्छा. सर इस्रो मध्ये काम करताना असं तुम्हाला कोणते आव्हान किंवा असा अनुभव आला की ज्यामुळे आपण देशाच्या अंतराळ मोहिमेत योगदान देतोय याची जाणीव तुम्हाला सर्वाधिक झाली?
0: हा मॅम, आता नक्कीच. आता इस्रो मध्ये जसं मी मगा सांगितलं खूप सारे सिस्टम किंवा कंपोनंट याच्यावर म्हणजे सगळ्यांचं एकत्रित हे रॉकेट आहे. तर

0: एखाद्या हार्डवेअर कंपोनंटवर किंवा सिस्टमवर आपण अनेक महिने काम करतो आणि त्याची टेस्टिंग म्हणजे त्याची चाचणी अनालिसिस पडताळणी व्हेरिफिकेशन अशा अनेक पायऱ्या पार पडतात, त्यावेळी एखादी छोटीशी गोष्ट ही दुर्लक्षित करता येत नाही, कारण शेवटी ते हार्डवेअर अंतराळात जाणार असतं आणि तिथे त्याची दुरुस्ती करण्याची संधी बिलकुल नसते. कारण जर आपण बघितलं, जर कक्ष आता आपल्याला एखादा उपग्रह कक्षेत पोहोचवायचा आहे तर तो उपग्रह ते रॉकेट तिथपर्यंत पोहोचतो त्या रॉकेटचा जो वेग आहे तो वेग त्या कक्षेच्या वेगा एवढा झाला पाहिजे, तरच ते उपग्रह बरोबर त्या कक्षेमध्ये फिरत राहतं, नाहीतर ते एकतर कक्षेच्या बाहेर जाईल किंवा कक्षेच्या आत येऊन पृथ्वीच्या वातावरणात येऊन पडेल. एक्झॅक्ट तो कक्षेचा वेग त्या उपग्रहाला धारण करायचा असतो. तर जर आपण बघितलं तर आता लोअर अर्थ ऑर्बिट जी आहे म्हणजे सर्वात खालच्या ज्या कक्षा आहेत पृथ्वीच्या जवळच्या, त्या कक्षेचा वेग आहे 7.5 किलोमीटर पर सेकंड. 7.5 किलोमीटर पर सेकंड म्हणजे आपण एक सेकंड म्हटलो की ते 7.5 किलोमीटर जात आहे. जे आता ISS आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे, ते पण त्याच ऑर्बिटमध्ये आहे, ते पण तेवढ्याच वेगाने फिरत आहे. मग आपण त्या तिथे जर तुम्हाला काही दुरुस्ती करायची आहे किंवा त्या वेगाने रॉकेट जात असताना जर काही बिघाड झाला तर तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ग्राउंडवरतीच इमॅजिन करायची आहे की हे झालं तर आपण त्याच्यावरती नेक्स्ट रिडंडन्सी काय आहे, की माझं सिस्टम त्याला करेक्ट कसं करेल. तर या गोष्टी तुम्हाला आधीच करायला लागतात. तर हे सगळे चॅलेंजेस आम्हाला प्रत्येक लॉन्चच्या वेळेस ऑलमोस्ट आम्हाला भेटत असतात. आतापर्यंत मी जेव्हापासून जॉईन केलं तेव्हापासून जे मी मार्क 3 व्हेकल मध्ये काम करतो, तर मार्क 3 व्हेकलचे आता 4 लॉन्चेस मी आल्यापासून सक्सेसफुल झालेत एकदम. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस असे चॅलेंजेस आले आणि आम्ही असे ते सॉल्व्ह केलेत चॅलेंजेस.
1: वा छान सर. सर छान संवाद सुरू आहे आणि आपल्याकडून काही बरेचसे असे नवीन नवीन शब्दसुद्धा कळत आहेत आणि आम्हाला ही पद्धत ही प्रोसेस कळते जी आम्ही फक्त लांबून सिनेमांमध्ये म्हणा किंवा मग आपण असे व्हिडिओज पाहत असतो, आम्हाला फक्त दिसत असतं ते अवकाशात जाणारे रॅकेट किंवा रॉकेट आणि अजून काही गोष्टी, पण अगदी तुमच्याशी बोलताना आणि तुमच्याकडून जाणून म्हणजे आम्हाला कळतं आहे की हळूहळू कशी ही एक्झॅक्टली प्रोसेस असते आणि काय काय आणि यामागे किती मेहनत असते तुम्हा सगळ्यांची आणि किती काळजी सुद्धा असते, तुम्हाला हे किती काळजीपूर्वक काम करावं लागतं.
0: येस मॅम, राईट.
1: सर आपल्यासोबतचा हा संवाद असाच सुरू राहणार आहे. एक गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा बोलूया.
0: चालेल चालेल.

0: जुनी नवी गाणी माहिती मनोरंजनाचा खजिना म्हणजे आकाशवाणी मुंबईची एफ एम गोल्ड वाहिनी. ऐकत राहा आणि आनंद घेत राहा.
1: श्रोतेव, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आपल्यासोबत आहे मी आज आरजे सीमानिकम शिरोडकर. आज राष्ट्रीय अंतराळ दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण शास्त्रज्ञ बालाजी जाधव यांच्याशी संवाद साधतोय. सर, हॅलो. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की इस्रोमध्ये शास्त्रज्ञ होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय स्तरापासूनच कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे?
2: हो मॅम, तर मी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना एकच सांगेन की फक्त मार्क्सच्या मागे धावू नका. ही म्हणजे त्याचं आउटपुट बघा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट किती राहती आहे, म्हणजे थोडक्यात त्याला सांगायचं तर कॉन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा की तुमची, कारण तुम्ही एखादी गोष्ट पाठ केली तर ती तुम्ही विसरेल उद्या. पण जे आपलं जे ह्युमन ब्रेन आहे ते लॉजिकल नेटवर्किंगनी काम करतं. जर तुम्ही कॉन्सेप्ट जर लॉजिकली समजून घेतल्या तर तुम्हाला ते ना पाठांतराची गरज आहे, तुम्हाला नववीची कॉन्सेप्ट. कारण हे जे पूर्ण एज्युकेशन असं का रचलंय की आठवी नंतर नववी का, नववी नंतर दहावी का, ते त्या ऑर्डरनी का रचलंय? तर एक कॉन्सेप्ट दुसऱ्या कॉन्सेप्टवर बिल्ड व्हावी, तिसरी कॉन्सेप्ट, आणि अशी करून तुमची जी मेन कॉन्सेप्ट आहे टॉप पर्यंत जाण्याची, ती कॉन्सेप्ट तुमची बिल्ड व्हावी याच्यासाठी. मग जर तुम्ही त्याच वेळेस ज्या त्या कॉन्सेप्ट पूर्ण करून घेतल्या तर तुम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी खूप मदत होईल. हे माझं पहिलं सांगणं आहे. दुसरं आहे की विशेषतः आता जर इस्रोमध्ये यायचं आहे तर त्यांच्यासाठी मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि सायन्स या विषयाचा पाया मजबूत असणं खूप महत्वाचं आहे.
1: अगदी बरोबर.
2: पण त्याचबरोबर प्रत्येक गोष्टी मागे वाय आणि हाऊ हे प्रश्न विचारण्याची सवय लावा की ही गोष्ट का होती आणि कशामुळे होती. मग काय, आपल्या आजूबाजूला एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात, निसर्गामध्ये एवढ्या गोष्टी घडत असतात. आतापर्यंत बघितलं आपण तर प्रत्येक शोध हे निसर्गाच्या निरीक्षणानंच लागलेले आहेत की बाबा निसर्गात असं झालं आणि हे का झालं, त्याच्या शोधाच्या कारणामुळे आपण आज उत्क्रांतीमध्ये इथपर्यंत आलोय. बरोबर
1: बरोबर.
2: परत पुढची गोष्ट म्हटलं तर मॅम की रिडिंग, पाठ्यपुस्तकाबाहेरचं विज्ञान वाचा. स्पेस मिशन, सॅटेलाइट, रॉकेट, ऍस्ट्रॉनॉमी याबद्दल माहिती घ्या. आज इंटरनेटमुळे तर सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत की आपण की समजा आपल्या हातात फोन आहे तर आपल्याकडे एक तास आहे, दोन तास आहे, तर त्याच्यातला किती वेळ टाइमपास करायचा आणि किती वेळासाठी याही गोष्टीला तुम्ही टाइमपास म्हणून एक ही गोष्ट करू शकताय की लर्निंगला तुम्ही फन वेनी की बाबा हे का होतंय याच्यातनं जर तुम्हाला मजा भेटायला लागली. तुम्ही प्रत्येक गोष्ट काय की तुम्ही तुमच्या ब्रेनला कशा पद्धतीचा स्टिम्युलस देताय की तुम्ही कशा पद्धतीच्या गोष्टींना स्वतःला हे करताय, जे आपण संगत म्हणतो ना. मग संगत आधी आपण म्हणायचो की संगत लोकांची, आता सर्वात जास्त आपल्यासोबत कोणती गोष्ट आहे तर टेक्नॉलॉजी आहे. आता इथून पुढे असं म्हणायला लागेल की संगत टेक्नॉलॉजीची.
1: अगदी.
2: तुम्ही किती चांगल्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजीची संगत ठेवताय याच्यावरून तुमचं भविष्य ठरणार आहे. तर मग माझं असं म्हणणं आहे की शालेय जीवनापासून या सगळ्या गोष्टी, संगत, तुमच्या कॉन्सेप्ट आणि तुमचं वाचन, जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करा. जिथून तुम्हाला शिकता येतंय की तो बरोबर सांगतोय याची चाचणी करून, जिथून पण तुम्हाला योग्य नॉलेज मिळतंय ते नॉलेज घ्या, स्वतः पडताळणी करा आणि नॉलेज कलेक्ट करत जा तुम्ही पुढे जाऊन. मग या परीक्षामध्ये तुम्हाला म्हणजे असं बिलकुल नाही वाटणार की मी एखादा पर्वत चढतोय. तुम्ही ऑलरेडी त्या पर्वत चढण्याची एवढी तयारी केली की तुम्हाला त्याची भीतीच नाही वाटणार की आता हा पर्वत चढणं तर अरे सोपं आहे.
1: बरोबर बरोबर.
2: हे खूप अवघड नाहीये.
1: वा,
2: हे असं मला वाटतं.
1: वा, मला वाटतं का आणि कसं, वाय अँड हाव, हा खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात. जर असं म्हणतात की जर प्रश्न पडले तर त्याची उत्तरं आपल्याला शोधण्यासाठी जो मार्ग असतो तो मार्ग जर का आपल्याला कळला तर आपण नक्कीच यशापर्यंत पोहोचतो. आणि मला वाटतं तुमचा हा मंत्रच तुम्ही सांगितलाय की का आणि कसं हे सतत डोक्यात राहिलं तर उत्तर नक्कीच आपल्याला

0: मिळू शकतं. सर, तुम्हाला स्वतःला कोणत्या प्रकारच्या अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून पाहायला आवडेल?
1: सर मॅम, मला आता भविष्यात भारताच्या एखाद्या अत्यंत महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक अंतराळ मोहिमेचा भाग व्हायला नक्कीच आवडेल. विशेषतः आता जो आपलं सुरुवातीचा जो मिशन आपण ऑलरेडी भारत सरकारने अनाऊन्स केलंय आणि आम्ही पण त्या मिशन वरती खूप जीव ओतून पूर्ण ऑर्गनायझेशन काम करत आहे, तर त्या मिशनचं नाव आहे गगनयान मिशन, जे आपलं भारताचं पहिलं ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणतो आपण, ज्याच्यात आपण पहिला माणूस पाठवणार आहे आपल्या स्वतःच्या रॉकेटमध्ये. तर आम्ही त्या रॉकेटमध्ये त्या रॉकेटवरती काम करत आहे ते पूर्ण मिशनवरती. तर या मिशनचा ऑलरेडी मी पार्ट आहे आणि मला आणि आता ते सुरू आहे, अजून आता आपण पहिलं लॉन्च पण नाही केले. पहिल्या लॉन्चमध्ये आपण रोबोट लॉन्च करणार आहे आणि रोबोट लॉन्च करून मग त्याच्यावरती सगळे फोर्सेस बल वगैरे वेगवेगळे कसे लागणार आहेत त्याचा आम्हाला ऍक्च्युअल मानवी उड्डाणासाठी आम्हाला त्याची मदत होणार आहे.
0: बरं,
1: तर आम्ही त्याच्यावरती काम करत आहे. परत मॅम, भविष्यामध्ये जर आपला हा प्लॅन हा सक्सेसफुल, आता आपले एवढे प्रयत्न चालू आहे तर नक्कीच तो सक्सेसफुल होईल.
0: नक्की, शुभेच्छा आणि त्यासाठी.
1: करेक्ट करेक्ट. तर मॅम, त्याच्यानंतरचा आपला पुढचा मिशन ऑलरेडी ते पण भारत सरकारने लॉन्च अनाऊन्स केलंय ऑलरेडी, की मानवाला आपल्या स्वतःच्या रॉकेटमधून चंद्रापर्यंत पोहोचवायचं. आता आपण चंद्रयान 3 मिशन सक्सेसफुल केलं, ज्याच्यामध्ये आपण रोवरला सक्सेसफुली चंद्राच्या पृष्ठभागावरती आपण उतरवलं तिथे. तर आता आपलं पुढचं मिशन असणार आहे गगनयान मिशन झाल्यानंतर, की मानवाला आपल्या रॉकेटमधून कसं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवायचं.
0: बरं,
1: तर त्या मिशनचाही मला स्वतःला भाग होणं आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं योगदान करणं हे माझं कायम टार्गेट असेल इथून पुढे.
0: वा वा वा, हो, तुम्हाला या प्रवासासाठी आत्ताच आगाऊ शुभेच्छा देते मी.
1: खूप खूप धन्यवाद मॅम.
0: सर, आणि आता बघता बघता 10:44 झालेली आहेत. मनस्पर्शी कार्यक्रमात आम्ही आपल्याशी संवाद साधतोय, पण आता वेळ सांगते की हळूहळू आपण आपल्या सांगतेकडे वळतोय. तर माझा या आपल्या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न विचारते सर मी तुम्हाला, की सोलापूरच्या मातीतून अंतराळ संशोधनापर्यंतचा आपला हा प्रवास पाहता आजच्या तरुणांना आपण कोणता एक संदेश देऊ इच्छिता?
1: नक्कीच मॅम, आणि हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. की तर माझा आजच्या तरुणांना एकच संदेश आहे की स्वप्न पहा, पण त्या स्वप्नासाठी प्रामाणिकपणे आणि सातत्याने मेहनत करण्याची तयारीही ठेवा. फक्त स्वप्न नका बघू.
0: बरोबर.
1: कारण स्वप्न आणि मेहनत याच्यातली जर अंतर वाढला, तुम्ही स्वप्न बघताय पण मेहनत नाही करत आहे, तर तुम्हाला जो स्ट्रेस नावाची जी गोष्ट आहे आजकालची, जी डिप्रेशन आहे, तर या गोष्टी येतात. दोन गोष्टी करा मी म्हणतो, एक तर तुम्ही मोठी स्वप्न बघताय ना, तर मोठी मेहनत करा. बरोबर. तुमच्या दोन्ही गोष्टी एका लाईन मध्ये चालतील, नाहीतर मग तुम्ही जर तुम्ही मेहनत नाही करत, म्हणजे तुमच्या अपेक्षा मोठ्या आहेत, तुम्हाला प्रयत्न कमी करायचे, तर आपोआप तुम्हाला या गोष्टी येतील. स्ट्रेस येईल की बाबा होत नाहीये माझ्याकडून, डिप्रेशन येईल. तर माझं म्हणणं आहे की एक तर तुम्ही स्वप्न मोठी ठेवताय, मेहनत मोठी करा, नाहीतर तुमचे स्वप्न लहान करा, दोन्ही पैकी. आता त्याच्यापैकी प्रत्येक माणसाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे, त्यांनी मोठी मोठी स्वप्न बघावी, त्याच पद्धतीने त्यांनी मोठी मोठी मेहनतही करावी. परत अजून एक सांगायचं की आपली परिस्थिती कशी असो, आपण कुठून आलो आहोत, आपल्याकडे किती सुविधा आहेत, या गोष्टी महत्वाच्या असू शकतात.
0: बरोबर.
1: पण ते आपल्या अंतिम यशाचा निर्णय घेऊ शकत नाहीत.
0: वा,
1: हे प्रत्येकाने समजलं पाहिजे. माझी सुरुवात एका सोलापूरच्या सामान्य शेतकरी कुटुंबातून झाली. आज इस्रो सारख्या देशाच्या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मला मिळाली. या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण प्रत्येक अडचणीने काहीतरी शिकवलंय कायम. म्हणून तरुणांनी अपयशाला घाबरू नये. एखादा अपयश आलं म्हणजे आपण अपयशी झालो असं होत नाही, उलट त्या अपयशातून आपल्याला कायम काहीतरी शिकायचं असतं आणि आपल्या पुढच्या प्रवासामध्ये त्याच कसे दुरुस्ती करता येईल, जे आपण फीडबॅक मेकॅनिझम म्हणतो आपण, ते असलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. की बाबा मी मागच्या वेळेस ही गोष्ट केलती, त्याच्यामुळे असं झालं होतं, तर त्याला मी दुरुस्त कसं करेल.
0: बरोबर. चुकांमधून आपलं सुधारणा करणं आणि शिकणं. अगदी बरोबर.
1: येस येस. आणि मॅम शेवटी एवढंच सांगेन की तुमची सुरुवात छोटी असली तरी तुमची स्वप्न मोठी असू शकतात. आणि मला माझ्या प्रवासातून एवढंच सांगायचं की माझ्यासारखे, आता जसं आपण म्हणतो की 80% देश अजून पण शेतीप्रधान आहे, तर मग ते लोक आज पण

0: भविष्यात काहीही प्लस होऊ शकतं मायनस होऊ शकतं, दोन्ही निर्णय जाऊ शकतात.
1: बरोबर.
0: ते लोक निर्णय कसे घेतात, त्यांना भीती का नाही वाटत, त्या लोकांना कोणत्याही आयुष्याचा मोठा निर्णय घेताना का नाही वाटत भीती, तर ते कायम एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेतात की आधी बाबा माझी ताकद काय आहे. आता समजा मग थोडक्यात परीक्षेबद्दलही असंच आहे की मी या परीक्षेला जाऊ की नको, मला याच्यात 2 वर्ष द्यायचे आहेत, माझ्या आयुष्याचे खूप महत्वाचे 2 वर्ष आहेत, तर मला हे 2 वर्ष द्यायचे, तर माझ्यामध्ये कोणते कॅपॅसिटी आहेत, मी त्याला कसं इम्प्रूव्ह करू शकतो, आणि मग मी हा निर्णय घेतला, एकदा डिसिजन घेतला की त्या डिसिजन बरोबर कसा करून दाखवायचा, हेच हे मोठे लोक करतात. भविष्य कोणालाच माहिती नसतं.
1: बरोबर.
0: आणि जर समजा तो डिसिजन पूर्ण त्यांनी 100% प्रयत्न करून जर सक्सेसफुल नाही झाला, तर त्याला वेगळ्या पद्धतीने त्याचा पुढच्या डिसिजन मेकिंग मध्ये कसा त्याचा वापर करायचा हेच हे मोठे लोक करतात. त्याच्यामुळे तेवढे फास्ट डिसिजन घेतात आणि तेवढे मोठे आहेत हे असं मला वाटतं.
1: वा वा वा. आणि आज त्या मोठ्या लोकांच्या रांगेत तुम्ही सुद्धा जात आहात, ही एक खूप चांगली गोष्ट आहे.
0: येस येस मॅम. की तेच जे मग मी म्हटलो की मोठ होण्यासाठी तुम्ही जर प्रत्येक मोठ्या माणसाला विचारलं त्यालाही तेच वाटतं की अजून मीही तसाच आहे, कारण काही खूप अंतर नाहीये मोठ्या माणसात आणि छोट्या माणसात. हे सगळं आपण जे भाषेमध्ये जे गुंतवून ठेवलंय हे तेवढं शब्दापुरतच आहे. तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्य आणि हे ज्या 3-4 गोष्टी आहेत जे ठरवून दिलेले आहेत सगळ्यांचं फंडामेंटल तेच आहे. कोणत्याही गोष्टीला तिथपर्यंत पोहोचायचं फंडामेंटल तेच आहे. इनपुट हे लागतं, हे इक्वेशन आहे, जर तुम्ही याच्या पद्धतीने कायम हे करत गेलात तर हे आउटपुट भेटणार आहे तुम्हाला.
1: अगदी अगदी. सर, आज राष्ट्रीय अंतराळ दिन आमचा साजरा झाला असं म्हणायला हरकत नाहीये. आणि तुम्ही केरळहून आमच्याशी दूरध्वनी मार्फत जोडले गेलेला आहात, हे पण एक आपलं टेक्नॉलॉजी एक विज्ञान पुढे गेलेलं आहे त्याचंच एक उदाहरण आहे. आणि फार आनंद झाला सर, तुम्ही वेळात वेळ काढून तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून तुम्ही आम्हाला हा आमच्याशी संवाद साधलात आणि आपलं हे मार्गदर्शन आम्हाला मिळालं, त्याचबरोबर आपला प्रवास जाणता आला, ही खूप चांगली गोष्ट मला वाटली. आणि अर्थात सोलापूरच्या मातीतून तुम्ही वर आलेले आहात आणि यासाठी तुम्हाला घडवण्यासाठी तुमचे घरातले आई बाबा असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे मित्रमंडळी असतील, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी हातभार लावला त्या सगळ्यांचे मी सुद्धा वैयक्तिक आभार मानते. की असे जेव्हा तरुण घडतात आपल्या भारतात तेव्हा ह्या तरुणांना बघून आम्ही कोणाला बघून पुढे जावं असं जेव्हा आपण म्हणतो की आयडल कुठे आहेत, तर मला असं वाटतं की तुमच्यासारखे जे तरुण आहेत ना तेच आयडल आहेत एकमेकांसाठी. आणि अशा लोकांपर्यंत पोहोचून त्यांचा कसा प्रवास आहे तो जाणून त्याच्यातून शिकून आम्हीही थोडं थोडं पुढे जावं असं मला वाटतं सर. आणि खूप आभार सर, आपण आमच्या कार्यक्रमात आज संवाद साधला त्याबद्दल. आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आणि एफ एम गोल्ड वाहिनीतर्फे आपले खूप आभार आणि आपल्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.
0: येस मॅम. मॅम, मी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण FM 100.1 सर्व टीमला खूप खूप धन्यवाद देतो, ज्या पद्धतीनं तुम्ही मला शोधून काढलं आणि मला या कार्यक्रमाला तयार होण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीनं मला गाईड केलं आणि आपण हा कार्यक्रम फोनवरती एवढ्या चांगल्या पद्धतीनं सादर केलात आणि याच्यातून काही जे मुलं थोडीफार प्रेरणा घेऊन त्यांच्या आयुष्यामध्ये आपण काही बदल कराल त्याच्याबद्दल तुमचा जो हा खूप चांगला एक इनिशिएटिव्ह आहे त्याच्याबद्दल तुम्हालाही खूप अभिनंदन देतो आणि खूप धन्यवादही देतो मॅम.
1: धन्यवाद सर. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे, एक सुंदरसं गीत ऐकूयात.

नमस्कार, मी अजित कडकडे। सुमधूर गाणी, गोड आठवणी, मस्त गप्पा, माहिती, मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM।

0: श्रोते, 11:58 झालेली आहेत, मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि आत्ताच आपण बालाजी जाधव शास्त्रज्ञ यांच्याशी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आपण संवाद साधला आणि हा संवाद आवडला असं आपल्या श्रोत्यांनी आपल्याला कळवलेलं आहे. त्यांची नावं सांगते, पंकज मोहोड, दीपा पालकर, त्याचबरोबर सिद्धेश शिरोडकर, क्षितिजा आणि पूनम खांडेकर, सुनंदा निकम आणि सुहास पांडे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि कार्यक्रमात त्यांनी सहभाग देखील नोंदवलेला आहे. तर श्रोतेव, आता वेळ झालेली आहे मनस्पर्शी या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. मात्र आता युवा तरंग कार्यक्रमात आपली भेट होणार आहे, पण युवा तरंग कार्यक्रमात असणार आहे अजून एक विशेष मुलाखत, जी घेतलेली आहे माधुरी रावराने यांनी, आणि ती मुलाखत आहे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले. अरण्यातील सेवाव्रती या विशेष मुलाखतीचा आज असणार आहे भाग दुसरा. तेव्हा ही मुलाखत सुद्धा तुम्ही ऐका आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की नक्की नक्की कळवा. 12 आपला रंजक सफर कार्यक्रम असणार आहे आणि अर्थात त्याच्यामध्ये छान छान प्रश्न आणि गप्पासुद्धा असणार आहेत. तर श्रोतेव, आता आपण ऐकणार आहोत अरण्यातील सेवाव्रती या विशेष मुलाखतीचा भाग दुसरा.
1: नमस्कार रसिका हो, पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्यासोबतच्या कालच्या संवादाचा धागा आज पुन्हा एकदा जोडूया. सुखसोयींचं आयुष्य सोडून बस्तरच्या दुर्गम भागात जाणं, तिथल्या माणसांचा विश्वास संपादन करणं, आरोग्य सेवेपासून शिक्षण, कुपोषण आणि महिला सक्षमीकरणापर्यंत काम उभं करणं आणि 3 या सेवा प्रवासाला पद्मश्रीचा सन्मान मिळणं, या सगळ्या प्रवासाची गोष्ट काल आपण ऐकली. पण या प्रवासात असे काही हळवे क्षण आहेत, काही माणसं आहेत आणि काही अशा आठवणी आहेत ज्या या प्रवासाला अर्थ देतात. आजच्या या भागात आपण त्यांच्या याच आठवणींच्या, अनुभवांच्या आणि दोघांच्या सहजीवनाच्या काही सुंदर पैलूंमध्ये डोकावणार आहोत. चला तर मग पुन्हा एकदा ऐकूया बस्तरच्या माणसांमध्ये आपलं जगणं शोधणाऱ्या या पद्मश्री दाम्पत्याची प्रेरणादायी कहाणी, अरण्यातील सेवाव्रती. तुम्ही 2002 पुन्हा काही काळ महाराष्ट्रात परतला होतात, बरोबर ना? आता महाराष्ट्रात काम करत असताना सुद्धा बस्तरची ओढ तुम्हाला स्वस्त बसू देत नव्हती,
2: त्यामुळे परत गेले.
1: पुन्हा गेलात तुम्ही तिथे 2010 पुन्हा तिथे परतण्याचा निर्णय घेतलात. तर पहिल्या प्रवासापेक्षा वेगळं असं काय होतं मनात परतताना? कारण मधला काळ एक त्या वेगळ्या भूमीत गेला होता, थोडीशी सवय बदललेली होती, काय होतं तेव्हा मनात?
3: पहिल्यांदा कसं होतं की मुख्य जो भाग होता तो म्हणजे हा जो संवेदनशील क्षेत्र, हे नंतर सुरू झालं, 2002 सुरू झालं.
1: नक्षलवाद म्हणायचं का तुम्हाला?
3: हा, त्याला तसंच म्हणतात. तिथे आमच्या इकडे तर नाव घेत नाही कोणी तसं, त्याला अंदरवाले असं म्हणतात. तर तो जो वातावरण ते वाढत गेलं, 2002 तर खूप वाढत गेलं. आधी तेवढं नव्हतं वातावरण पूर्वीच्या काळी, 2010 ते खूपच वाढत गेलं. आणि मग आम्ही ज्या पुन्हा गेलो त्यावेळेला हा सगळा प्रदेश सगळ्या अशा घटनांनी व्याप्त होता असाच प्रदेश होता, त्यामुळे मग मुक्काम करणं शक्य नव्हतं. गावामध्ये मुक्काम करून परत असं नाही, दिवसा जायचं दिवसाच परत यायचं, खूप मर्यादा यायला सगळ्या वातावरणामुळे. ते वातावरण खूप बदलत गेलं होतं, पण प्रशासन मात्र जास्ती रिस्पॉन्सिबल होत गेलं हळूहळू. असं दोन्ही गोष्टी होत्या, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह दोन्ही झालेले ते, त्यामुळे प्रशासनाचा सपोर्ट वाढत गेला आणि संवेदनशील क्षेत्र आणि त्या घटनांमुळे थोडं जाणं येणं हे होत राहिलं. पण आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही,
1: भीती वाटली का मग नंतर?
3: भीती तर असतीच प्रत्येकाला, तिथं राहणाऱ्या प्रत्येकाला.
2: कारण काय, पूर्वी जे आम्ही सहजतेने कुठल्याही गावात पटकन जायचं हे करायचं, आता म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीत त्या सरपंचाला सांगणं आहे, तिथे आम्ही हे बाबा पोषक आहार केंद्र सुरू करतो आहोत, त्याच्यासाठी त्यांची बैठक घेऊन ग्रामसभेमध्ये सर्वांना सांगा तुम्ही, किंवा आमचा कार्यकर्ता येऊन तिथे सांगतो की हे कशा पद्धतीने आम्ही करणार आणि ते तुम्हाला मान्य आहे ना, त्यांनी तो अर्ज द्यायचा की हे आम्हाला मान्य आहे, त्याच्यानंतर मग आम्ही ते आमच्या पद्धतीने मग सुरू करणार. असं सगळं होतं की अविश्वासाचं वातावरण तयार झालं हे मात्र आम्हाला खूप जाणवतं. आणि ते आमच्या बाबतीत म्हणून नव्हे,
1: प्रत्यक्ष संपर्क असा काही
3: नाही. अनुभव म्हणजे कसं बघू,

0: पूर्वी म्हणजे साधारण 2000 पूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला, बस्तर त्यावेळेचं 10 वर्षाचं बस्तर हे आम्हाला माहिती आहे, नंतर 10 वर्षाचं, त्याच्यानंतर 10 वर्षाचं आणि पुन्हा दुसऱ्या 10 वर्षाचं सगळे बस्तर आम्ही अनुभवत आहोत. तर आदिवासी थोडासा एक दबलेला असायचा किंवा त्याला हिंमत व्हायची नाही, तुम्ही त्याच्या घरातून आरपार निघून जरी गेला तरी तो विचारणार नाही की कोणा, तो घाबरून बसून राहणार. तुम्ही त्यांच्या घरातून स्वयंपाकघरातून पार करून गेलात तरी तो तुम्हाला विचारणार
1: नाही. नवीन पैलू आहेत बरं का,
0: घाबरण्याचा पायका म्हणजे शहरी माणसाला घाबरतोच ना, जंगलातला आदिवासी असतो तो शहरी माणसाला घाबरतोच तो, प्रश्नच नाही. पण नंतरच्या काळात हे बदलत गेलं, एका पाऱ्याहून दुसऱ्या पाऱ्यावर जाताना समोरच्या त्यांच्या झोपडीमध्ये एखादा आदिवासी बसलेला आहे तर आपण रस्त्यावर न चालताना तो पटकन तुम्हाला, आजही तशी स्थिती आहे, तो तुम्हाला विचारतो साहब, आपल्या तो साहेब म्हणणार, साहेब कहाँ जा रहे आप.
1: अच्छा,
0: तो हम लोग इस पारे से वो पारे जा रहे, किस लिए जा रहे, नहीं फलाना फलाना एक व्यक्ति उसको मिलने के लिए जा रहे. अच्छा अच्छा, वो घर का वो आदमी है क्या, उसको मिलने जा रहे, तो क्यों जा रहे हो, नहीं हमारा मेडिकल कैंप लेना है इसलिए हम अनुमति लेने के लिए उपसरपंच के पास जा रहे हैं, हम लोग उतना करके वापस जाएंगे. हाँ ठीक है, कोई बात नहीं.
1: विचारना
0: ते विचारणार तुम्हाला की कोण आलाय, कशासाठी आलाय. पूर्वी विचारायची हिंमतच होत नव्हती, आता विचारायला लागले. ही चांगलीच गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाही आहे, पण पूर्वी ती दबलेली गोष्ट होती, आता ती आली. अशी फरक तर पडत चालला समाजामध्ये, म्हणजे संवेदनशील क्षेत्र वाढलं, त्या ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या, सगळं झालं, त्याचे काही फायदे काही नुकसान दोन्ही आहे, समाजाला ते दोन्ही भोगावं लागलं.
1: पण इतकं सगळं असूनही 2012 ते 2025 या काळामध्ये दक्षिण बस्तरमध्ये जवळपास 90 आरोग्य प्रशिक्षण किंवा आरोग्य तपासणी शिबिरं झाली, 9000 अधिक रुग्णांची तपासणी तुम्ही केली. आता या जास्त जुना आकडा आहे बरं, या सगळ्या काळामध्ये तुमची प्रत्यक्ष मेहनत किती होती आणि तुम्हाला लाभलेली साथ कशी होती लोकांची?
0: लोकांची साथ मिळतीच, तुम्ही त्यांचे आजार बरे करताय म्हटल्यावर ते तुमच्याकडे येणारच ना. कुणाला असं वाटेल की माझ्या आजारात तुम्ही शिल्लक राहावं, तसंच राहावं मी, असं कुणाला वाटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर खऱ्या सच्चे दिल से आप सच्चे दिल से उनके पास जा रहे हो तो आपको कोई चिंता आहे नाही. संवेदनशील क्षेत्र असून सुद्धा आम्हाला कधी त्याची भीती वाटली नाही. त्याचं कारण काय आहे माहिती का, की माझ्याबद्दल मी कोण आहे, चांगला काय वाईट आहे, ते ऍक्टिव्हिस्ट आदिवासींना विचारतात की ही माणसं योग्य चांगली आहेत का वाईट आहेत. आदिवासींनी तुमच्याबद्दलचं प्रमाणपत्र देणं जरुरी आहे, तुम्ही तुमचं स्वतःचं प्रमाणपत्र तुम्ही द्यालच मी चांगलाच आहे म्हणून, पण जंगलातल्या आदिवासींनी तुमच्याबद्दल सांगितलं पाहिजे की तुम्ही चांगले आहात, व्यवस्थित काम करता, पैसे घेत नाही, लुटत नाही. आदिवासींनी सांगितलं की तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं,
1: हा विश्वास तुम्ही निर्माण केलाय तिथे.
0: आणि 1-2 वर्ष नाही ना, 30-35 वर्षाचा विश्वास आहे, त्यामुळे लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास असतो, तो विश्वासच तुम्हाला तुमचं रक्षणही करतो, तोच लोकांनाही तुमच्या प्रती प्रेरित करतो.

0: रसिकहो आपण ऐकत आहात डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्याशी केलेल्या मनमोकळ्या गप्पा. समाजसेवेची वाट निवडून बस्तरच्या माणसांसाठी उभ्या राहिलेल्या या सेवाव्रती दाम्पत्याची गोष्ट. डॉक्टर, बरं, हा बनफुल परिवार काय?
1: कल्याण आश्रम ही संस्था ही एक संघटन तयार करणारी संस्था आहे. संघटनातून ढाचा बनवायचा अशी एक संस्था आहे. एक असं तुम्ही कल्पना करा की एक डॉक्टर आहे आणि तो रोज दवाखान्यात जातोय, पेशंट बघतोय, पेशंट बघतोय, पेशंट बघतोय, आणि मग एक लक्षात येतं की अरे ह्यांचं कुपोषण हटतच नाही आहे, ह्यांचा अॅनिमिया कमीच होत नाही आहे. 4 हिमोग्लोबिन असलेल्या मुलाला, नॉन रेकॉर्डेबल असलेल्या मुलाला सारखे सारखे आजार होत आहेत. ह्याचा उपाय काय करणार? ह्याचा उपाय एक डॉक्टरच्या मनात ती गोष्ट जास्ती होणार ना की रोज हे मी

0: असे पेशंट बघतोय, दरवेळेला तीच औषधं द्यायची, दरवेळेला तेच हे करायचं, ह्याचा शेवटी उपाय की नाही सगळ्याला? मग आमच्या डोक्यात येत लागलं की कुपोषण कुपोषण, हे कुपोषण हटवलं पाहिजे, त्याच्याशिवाय काय होणार नाही. म्हणून काही आम्ही प्रयोग केले 2020 प्रयोग सुरू केले आणि काही 10 मुलांना निवडून त्यांच्यावर पोषक आहार, आयरन सायरप, मल्टीव्हिटॅमिन सायरप, कृमीचे गोळे, मलेरियाचा ट्रीटमेंट, भयंकर मलेरिया आमच्याकडे, प्रचंड मलेरिया आहे, तर तो कव्हर करून असं सगळं करून आम्ही करत गेलो. रिझल्ट मिळायला लागले, मग कुपोषणाचे अजून उपचार सुरू केले. सिकलसेल डिसीज नावाचा आजार आहे त्या भागामध्ये, जेनेटिक डिसीज आहे, आई वडिलांकडनं येतो. त्याची टेस्ट केल्याशिवाय तुम्ही आयरन सायरप देऊ शकत नाही, आयरन देऊ शकत नाही पेशंट, मग ते तुम्ही टेस्ट करून घेता, तर त्याचा अवेअरनेस आहे. हे सगळे मलेरियामुळे रक्त तुटणं आणि प्रोटीन कमी असल्यामुळे रक्त नीट तयार न होणं आणि सिकलसेल डिसीज म्हणजे रक्त तयारच न होणं पासूनच, हे सगळ्यातून प्रश्नातून शेवटी उपाय काय काढणार? म्हणून मग अशा कुपोषणासाठी
1: प्रकल्प काही ना काहीतरी सुरू व्हायला पाहिजे. काय झालं, एवढ्या वर्षांच्या अनुभवाने एक पिनपॉइंट विचारावर आलो की नाही आता आपल्याला ह्या 2-3 गोष्टींवर लक्ष द्यायचंय. त्याच्यामधला मुख्य आहे तो पोषक आहार, म्हणजे माल न्यूट्रिशन अॅनिमिया एलिव्हिएशन स्कीम मास, याच्या नावाखाली आम्ही तो कार्यक्रम, पोषक आहाराचा कार्यक्रम सुरू केला. आणि दुसरा होता तो जे मी मगाशी म्हणलं की इंटेरियरला आम्ही जाणं गरजेचं होतं, कारण दवाखान्यापर्यंत, सरकारी दवाखान्यापर्यंत येतातच लोक, तसेच ते आमच्याकडे पण येणार आणि परत तेच होणार. म्हणून मग आम्ही आतमध्ये मेडिकल कॅम्प लावणं, त्या मेडिकल कॅम्पमध्ये ज्या पेशंटना मगाशी यांनी म्हणल्याप्रमाणे जो योग्य डॉक्टर असेल, तज्ज्ञ डॉक्टर स्पेशालिस्ट म्हणजे, त्यांच्याकडे घेऊन जाणं, त्यांना रेफरल, म्हणजे त्याला रेफरल पेशंट म्हणतो, तसे रेफरल पेशंट, काही फॉलोअपचे पेशंट असतात की जे फक्त त्यांना मल्टीव्हिटॅमिन आणि आयर्न वगैरे देऊन त्यांना 3-3 महिने ते करायचंय त्याच्याकरता. त्याच्यामुळे प्रबोधन हा भाग आहेच म्हणजे उपक्रम. आणि तिसरं आहे ते, हेही लक्षात आलं की हे जे व्यसनाधीनता आणि कुपोषण किंवा रक्ताची कमी, हे जे विषय आहेत, हे विषय आपण शालेय मुलांपासून आता सुरुवात करायला पाहिजे. कॅच देम यंग, हा जर विचार केला तर 6वी ते 12वी पर्यंतची ही जी मुलं आहेत, ज्या ज्या शाळांमध्ये जशा पद्धतीची असतील, त्यांच्या समोर हा सगळा विषय खेळीमेळीमध्ये, गाणं, काहीतरी खेळ अशा माध्यमातून तो मांडायचा 2-2.5 तास, आणि त्यांना त्याच्या ते प्रबोधन, म्हणजे त्याला आम्ही छात्र प्रबोधन असं नाव दिलंय, आणि त्यातून तुम्ही तुमच्या घरातलं ओळखा. मुख्य म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला आधीच समजा. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी मेना रोल रे, अभी तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे.
2: वाह,
1: तुम्हाला मनुष्य जन्म आता मिळाला तो महत्वाचा आहे, तो नीट कारणी लावा. काहीतरी आजारी पडून 20व्या 30व्या वर्षी मरण हे जीवन नाही आहे.
2: बरोबर,
1: कारण त्याचा त्यांच्या अभ्यासावर पण परिणाम होतो हे आमच्या लक्षात आलं. सारखे आजारी पडून अभ्यासाची हे त्यांची ती कमी होत असते ना, आणि मला काही हे जमणार नाही, मी घरी जातो किंवा जाते असं. स्कूल ड्रॉपआउट पण त्याच्यातनं वाढलेच आहेत, वाढले म्हणण्यापेक्षा कमी झाले नाही. त्यामुळे ते असं सगळे म्हणजे काही असे अनुभव येत गेले, म्हणून मग आम्ही हा 3 याच्यामध्ये कार्यक्रम सुरू केला. आणि मग त्याच्याकरता कल्याण आश्रमाशी या वरिष्ठ कार्यकर्त्यांशी बोलणं करून बनफुल नावाची संस्था आम्ही सुरू केली. बनफुल नाव ठेवायला एक त्यांचा हे कारणीभूत झाला, डॉक्टरांना आलेला अनुभव.
0: आमच्या बारसूर पासून जवळजवळ 90-100 किलोमीटरवर एक गाव आहे, तिथला एक पेशंट आला होता आणि तो हार्टचा पेशंट होता. तर आम्ही त्याच्याकडे सकाळी, संवेदनशील क्षेत्रामध्ये इतक्या लवकर जाणं योग्य नसतं, तरीसुद्धा आम्ही रिस्क घेतली आणि 7 वाजता त्याच्या घरी गेलो. तर तो दारू पिलेला होता आणि तो शासकीय वस्तीगृहामध्ये स्वयंपाकी म्हणून तो काम करतो. तर त्याला आम्ही बोलवणं पाठवलं गावातल्या वस्तीतल्या लोकांना सांगून. तेवढ्यात त्याची बायको आली, म्हणजे ती बायको आली आणि ती दारू पिऊन आली माझ्यासमोर आणि काय काय मजा बोलायला लागली सगळी. तर वस्तीतली लोक म्हणायला लागली, अरे साहब आया आहे और आप ऐसे उसके सामने शराब पी के क्या घूमते हो, ठीक नाही आहे, नाही येऊ नाही. तर म्हणजे असू दे, काय हरकत काही नाही, पण दारू सोडल्याशिवाय आम्ही हार्टचा उपचार काही करणार नाही, तुम्हाला दारू सोडावी लागेल, मग आम्ही तुम्हाला रायपूरला घेऊन जाऊ, हार्टची ट्रीटमेंट घ्यावी लागेल, ऑपरेशन वगैरे करावं लागेल, सगळं करू पण दारू सोडावी लागेल. हां ठीक आहे, देखेंगे सगळं झालं. मग आम्ही समजावून सांगा आम्ही निघाला, तर ते म्हणाले वस्तीतले लोक म्हणाले तुम्ही काहीतरी चहा वगैरे घेऊन जावं एवढ्या लांब आलेला. म्हटलं कोण बनवणार, आई वडील दोघं दारू पिलेले आहेत सकाळी 7 वाजता, बनवणार कोण? तर एक मुलगी आली, छोटीशी, 7 वर्षाची असेल ती, लाल ड्रेस, त्याची बटणं तुटलेली आणि सगळ्या झिपऱ्या झालेल्या, झोपेतून उठवली ती त्या लोकांनी, वस्तीच्या लोकांनी, आणि त्या मुलीला त्यांनी चहा बनवायला लावला आणि बिस्किट

0: वगैरे असं सगळं ती मुलगी समोर आली.
1: अच्छा
0: तर मला ते दृश्य फार हे मनाला लागलं. ते ज्या घरामध्ये सकाळी 7 वाजता आई वडील दारू पिलेले आहेत त्या मुलांचं काय भवितव्य, ती मुलं तिथं का जन्माला आली, हा आपल्यासमोर प्रश्न येतो ना. का तो मुंबईला जन्माला आला नाही, त्या एवढ्या घनघोर जंगलामध्ये आबूजमाळच्या जंगलामध्ये दारू पिणाऱ्या घरात ते मूल जन्माला आलं. तर त्या मुलीनं ते चहा बिस्किट मला दिलं, मी चहा घेत नाही पण मी तो चहा घेतला बिस्किट घेतलं आणि मग ती मुलगी परत गेली. घेऊन मी उठलो मग तेव्हा येताना माझ्या डोक्यात सुरू झालं की हे जंगल के जो फूल आहे ना, बन के जो फूल आहे, इनके लिए काम करो, इनको पुरवठाओ. मोठे लोकांना किती समजावून सांगणार तुम्ही दारू पिऊ नका, गुटखा खाऊ नका, किती समजावून सांगणार तुम्ही त्यांना. तेवढे कष्ट करण्यापेक्षा ह्या मुलांमध्ये कष्ट लावा, ह्या मुलांचं भवितव्य बदला. ही 6-7 वर्षांच्या मुलांचं जीवन बदलणं हे आपल्या दृष्टीनं जास्त योग्य आहे. म्हणून आम्ही बनफूल हा नाव सुरू केलं व बनफूल परिवार यांनी सुचवलं. बनफूल परिवार म्हणजे ह्या जंगलातल्या मुलांसाठी जे आपण सगळे मिळून जो मदत करतो.
2: म्हणून मग आम्ही एक संस्था आता रजिस्टर केली बनफूल जनकल्याण या नावाने.
1: डॉक्टर तुम्ही आता बोलताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं हा प्रसंग सांगताना. किती एकरूप झालात तुम्ही तिथे. आणि मी पण आता समाज माध्यमांवर बरेचसे व्हिडिओ याच्यानंतर प्रसिद्ध झाले की तुम्ही त्या शाळेमध्ये मुलांना शिकवताय, त्यांना प्रतिज्ञा देताय, नेमकं काय आहे ते?
0: शाळेतली मुलांना आम्ही आरोग्य प्रबोधन म्हणून तो विषय घेतो आणि त्याच्यामध्ये कुपोषण ॲनिमिया, 3 प्रकारचा ॲनिमिया, तो का होतो, तो आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो आणि ते सगळं शिकवतो. त्याच्याबरोबर नशामुक्ती म्हणजे व्यसनाधीनता त्याच्याबद्दल सांगतो, साफसफाईबद्दल सांगतो, सगळे विषय त्यांच्यासमोर घेतो. अपने शरीर को जाणो असा तो कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्या शरीराचे सारे अवयव कागदावर तयार करायचे आणि ते एकमेकाला जोडून, म्हणजे आपलं लिव्हर कुठे आहे, स्प्लीन कुठे आहे, हार्ट कुठे असतं, हे सगळं त्यांना आपण शिकवतो. ॲनॅटॉमी फिजिओलॉजी आणि हा अवेअरनेस असा का कार्यक्रम घेतो. आणि मग ते आपण मुलांना मनुष्य जन्म अनमोल रे भाई माटी मे ना रोल रे, अभि तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आपण त्यांना ॲक्टिंग करायला लावतो की तुम्ही ऍक्टिंग करा, मनुष्य जन्म अनमोल रे. तर ती ऍक्टिंग करत मुलं ती गाणी गातात, त्याच्यामुळे मुलं मोकळी होतात आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल 2-2.5 तास मुलं माझ्यासमोर ऐकायला बसतात. सुंदर.

0: डॉक्टर कसं आहे ना की तुम्ही दोघंही इतक्या सगळ्या गोष्टी सांगताय ना, तर त्या प्रत्येक वाक्यागणिकनं नवीन एक कुतूहल निर्माण होत आहे, नवीन एक प्रश्न तयार होतोय की हे विचारू का याच्याविषयी त्यांनी काय केलं असेल, हा सगळा भाग आहे. पण त्यातूनही एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सुनीताताई, तुम्ही म्हणजे बनवासी विकास समिती बनफुल परिवाराच्या माध्यमातून 91 पासून दंतेवाड्यात काम तर सुरू आहेच, पण इथे बालकांच्या हक्कांचं संरक्षण करणाऱ्या प्रथम श्रेणी न्यायाधीशाचे अधिकार तुम्हाला मिळाले आणि सरकारी न्यायपीठाच्या अधिकारी सदस्य म्हणून तुम्ही कार्यरत आहात, तर हे काम नेमकं कसं काय
1: झालं? असं की हे काम तर मी कल्याण आश्रमाचं आमचं नेहमीचं काम आहे ते तर मी करतच होते, परंतु ते करत असताना एक प्रस्ताव असा आला की मॅडम आप तो आपको तो गोंडी वगैरह अच्छे से आती है तो आप इसके ये जो क्या बाल कल्याण समिति है उसमें आप क्यों नहीं ये करते, कैसा क्या करना है ऐसा. त्याने म्हणले नाही वो आपको केवळ सप्ताह में 2 दिन आना है, बच्चों के जो केसेस आएंगे उस समय फिर बच्चों के साथ बात करना है, उसका बयान वगैरह लेना पड़ेगा, तो उस समय आपका सहयोग होगा. त्यामुळे पहिली 2 वर्ष मी असं म्हणजे त्याच्यामध्ये माझी हे नियुक्ती ती महिला बाल विकास मंत्रालयातर्फेच होते, त्याच्याकरता जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस पण तुम्हाला करावी लागते. सुदैवाने मी त्यांचं डबल ग्रॅज्युएटचं जे मुख्य त्यांचा क्रायटेरिया आहे आणि सामाजिक अनुभवाचा, त्याच्यामध्ये मी MSW आहे आणि सामाजिक अनुभवही आहे, म्हणजे त्यामुळेच मला ते तिथल्याच एका कर्मचाऱ्यांनी मला सुचवलं होतं की नाही आप आइए ना दीदी, आप आने से थोडा अच्छा काम आपण करेंगे असं म्हणून. त्यामुळे मी तिथे तो भरला वगैरे आणि मग माझी नियुक्ती झाली. मला ती नियुक्ती होताना एवढंच होतं की अरे मुलांसाठी काहीतरी आपल्याला करायला मिळते, तर त्याच्यात मग कळेल आपल्याला की काय नेमकं आहे, म्हणजे प्रश्न काय आहेत मुलांचे. कारण तेव्हा खरं म्हणजे ही ऍक्च्युली हा कायदा आला, ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे तो 2009 पासून जास्त करून झालेला आहे, पण त्याचं क्रियान्वयन सगळ्या जिल्ह्यांमध्ये व्हायला वेळच लागत होता, त्यामुळे त्या समितीमध्ये केवळ आम्ही दोघी महिलाच होतो फक्त, बाकी कोणी नव्हतं. जे पहिले होते तेव्हा त्यांना मानधन नव्हतं, त्यामुळे त्यांचे कोणी येत असत नसत, मग ते त्यांचं जे बाल संरक्षण असा वेगळा विभाग पण नव्हता, ते त्यांचे तेच काय ते करायचे मुलांचं. मग त्यांना हे सुचलं त्यावेळेला, मला वाटतं कलेक्टर कोणते नाव मला आठवत नाही, पण त्यांनी सगळ्यांनी तो विषय लावून धरला, सरकारनेही विषय लावून धरला आणि त्याच्यामुळे ती समिती झाली. त्या समितीमध्ये मला म्हणजे माझा एकूण आता मी नाहीये 5 वर्षाचा कार्यकाळ झाला, पहिला 2 वर्षाचा आणि नंतर 3 वर्षाचा असा, तो दोनच तुम्हाला चान्स असतात, तर ते दोन्ही चान्स माझे झाले त्या ह्याच्यामध्ये. त्यावेळेला मला जे प्रश्न जाणवले ना ते म्हणजे त्याचं एक वेगळंच पुन्हा तोपर्यंत वनवासींमध्ये पण असे काही इतके प्रश्न असतील असं वाटलं नाही, म्हणजे खरं सांगायचं तर. कारण हे लोक गावात ना तुमच्याशी खूप बोलत नाही, जरी आम्ही इतके जुने असलो ना तरी सुद्धा असं खूप काही. आणि मुळात आमचं गावात जाणं खूप इंटेरियरला वगैरे तसं कमीच झालं होतं, आणि अगदी इंटेरियरला आम्ही मेडिकल कॅम्पसाठी जायचो, त्यामुळे तो कॅम्प करायचा आणि यायचा, त्याच्या त्या संदर्भातच आम्ही बोलायचो असं झालं ते. पण मग आता असं झालं की त्यामुळे लक्षात आलं की बालमजूर आमच्याकडे भरपूर आहेत, शिक्षणाचे त्यांचे हक्क जे राईट टू एज्युकेशन आहे त्याच्याकरता जे काही करायला हवं ते त्यांना मुलांना म्हणजे माहिती नाहीये, आणि त्यामुळे म्हणजे मुलांनापेक्षा मुलांच्या पालकांना ते माहिती नाहीये आणि त्यामुळेही त्यांचं शिक्षणापासून वंचित आहेत. आणि दुसरे असं की त्यांचे जे समाजातले म्हणून जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये पण, म्हणजे आता मुलगा आणि मुलगी लग्न ठरवतात पण घरच्यांना आजकाल मान्य होत नाही आणि मग ते मुलाला किंवा मुलगी ती पळून जाते, मग पळून गेल्यावर एरवी त्यांचं जशी आपण मगाशी चर्चा केली जात पंचायत किंवा त्या गावाची जी पंचायत असेल ती बसते आणि तर जुर्माना होऊन प्रकरण संपतं. आता तसं नाही, आता ते येतात 2-4 दिवसांनी सापडतात, मग मुलीच्या कडचे तक्रार करतात संरक्षण विभागाकडे, मग ते प्रकरण आमच्याकडे येतं, मग आम्ही त्या मुलांशी बोलतो त्यांच्या पालकांशी बोलतो समजावून सांगतो की हे अशा प्रकारचं बरोबर नाही. आपण म्हणजे मुलगा मुलगी असेल तर त्यांना आम्ही सांगतो तुम्ही शिक्षणावरती जास्त लक्ष द्या. फक्त एक आहे त्याच्यामध्ये की जर मुलगा जर वयाने मोठा असेल तर त्याला जेलच होते सरळ पॉक्सोच्या अंतर्गत, कारण जर त्या प्रकारचा अपराध असेल रेप सदृश. आता बरेचदा असं होतं की सहमती असते पण मग तेही झालेलं आहे की माझी सहमती नाही असं त्या मुलीला घरच्यांनी पडवलं जातं, हेही दुर्दैवाने होतं आहे. कारण ही प्रथा आमच्याकडे पहिल्यापासून आहे ना की काय नाचायला वगैरे जातात मेळ्यामध्ये, जेव्हा शाळा फार नव्हत्याच तेव्हा आम्ही जत्रेमध्ये एकमेकांना बघितलं, मी तुला तू मला पसंत पडलो. आमच्याकडे लग्न न करताही राहण्याची पद्धत आहे, ती गैर नाही आहे कोणा, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला असं नाही वाटत कोणाला तो कलंक आहे अरे बापरे असे कसे राहतात असं काहीच नाही, ते त्यांच्या सोयीनंतर नंतर लग्न करतात जेव्हा केव्हा दोन मुलं झाल्यावर करतील किंवा लगेचही करतील जसं असेल तसं. कारण मुलाला द्यायचं असतं जे काही द्यायचंय ते मुलानी मुलीला द्यायचंय, मुलीनी नाही द्यायचं.
0: बरोबर.
1: त्यामुळे ते असं सगळं वातावरण असल्यामुळे ह्या केसेस आता वाढायला लागल्यात. बालमजुरीच्याही केसेस वाढायला लागले. म्हणजे एकीकडे इतकं कन्फ्युजनचं वातावरण आहे ना काही वेळेला बस्तरमध्ये, म्हणजे बस्तर समजणं किती अवघड आहे हे त्याच्यातनं लक्षात येतं की बालमजुरी पण वाढती आहे. अगदी 8-10 वर्षाचा मुलगा सुद्धा अरे म्हटलं तो शिकत होता तू त्यांना का पाठवलंस, तर तो वडील म्हणतो मला माहितीच नाही. गावातल्या मोठ्या मुलांबरोबर तो तिकडे आंध्रामध्ये मिरची तोडायला गेला, मग त्या मुलाला विचारल्यावर तो गप्प राहिला. आणि मला ते काम जास्त आवडलं की त्यांचं काउन्सिलिंग करणं. आणि पहिल्यांदा तर आम्ही त्यांच्या गावात जाऊन गावात बैठक घेऊन आम्ही सांगायचो. हा, नंतर आम्हाला त्यांनी त्या कोर्टाच्या रूम मध्येच बसवलं. पण सुरुवातीला ते खूप आवडलं मला, कारण आम्ही गावापर्यंत जात होतो आणि मला गोंडी येत असल्यामुळे मीच बोलायची सगळं काही, त्यामुळे ते खूप छान वाटायचं.

0: त्यांचं आणि आपण त्यांची उदाहरणं त्यांच्या गावातली उदाहरणं मी घेऊन सांगत होते ना की हे असं होतं मग तुझी आणि त्याची संमती होती बरोबर आहे तुम्ही लग्न पण आता एवढ्या लवकर लग्न करायचं का बरोबर आहे का ते त्याच्या बरोबर नाहीये मग ते हे पालकांना त्या मुलांना त्यांच्या ग्रुपमध्ये ते समजावून सांगणं असं सगळं ते तिथे करता येत होतं. आता आम्ही केस आल्यानंतर करत होते मी नाही असं नाही पण म्हणजे एक वेगळा हे होतं ह्या सगळ्या गोष्टी. 15 वर्षाची मुलगी प्रेग्नंट होती ती हॉस्पिटलला ऍडमिट झाली काहीतरी झालं म्हणून आणि मग डॉक्टरला मॅन्डेटरी आहे पोलीस केस करणं पोलीस केस केली त्यांनी पोलीस केस केल्यावर ती मुलगी आमच्या समोर आली बाल कल्याण समिती समोर मग मी तिला विचारलं तर तिने बोलता बोलता बाकी काय काय सांगितलं त्याच्याबरोबर हे मुख्य सांगितलं की आम्ही जेव्हा छोटे होतो म्हणजे 15 पेक्षाही छोटे माझ्या आणि या मुलाच्या आई वडिलांनी ते त्यांचं आपसात नातं आहेच म्हणजे मामा आणि आत्या असं तर ते म्हणजे आमच्या हात हातात घेऊन सांगितलं की तुम्ही दोघांनी आम्ही तुमच्या दोघांचं लग्न ठरवलंय आणि तुम्ही नंतर पुढे मोठं झालं की लग्न त्या मुलीचं काहीतरी घरात झालं गडबड आणि ती म्हणजे गडबड म्हणजे बादावादी वगैरे असं काहीतरी असेल कशावरनं कामावरनं किंवा शाळेत जाण्यावरनंही असेल तर ती आली सरळ इकडे निघून मग त्या आईला तिच्या सासूला म्हणजे समजावून सांगायला लागलं की यांना तुम्ही एकत्र नाही ठेवू शकत पुन्हा जर म्हटलं हे झालं तर म्हटलं त्या मुलाला जेल होईल अजून 1-2 वर्षांनी तो 18 वर्षाचा होईल तर म्हटलं तसं तुम्ही करू नका आणि त्या मुलीला सांगत होते मी तू घरी जा आई वडिलांकडे जायला तयार नाही पण हे मी कसं करू शकले त्यांचा जीवनाचा जो तानाबाणा म्हणतो आम्ही हिंदीमध्ये आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे विचार करण्याची पद्धती आहे कशावर त्यांचा जास्त विश्वास आहे हे सगळं लक्षात घेऊन त्यांना जर आपण सल्ला दिला तर तो त्यांना पटू शकतो म्हणजे आणि काही जणांचा आम्ही सोशल ट्रॅक पण ठेवला की हे कसे आहे तो गेला की नाही मुलगा शाळेत कारण ते आम्हाला अधिकार होताच तो सगळा तो आम्ही त्या बाल संरक्षण विभागातर्फे आम्ही कायम ट्रॅक ठेवत गेलो त्यामुळे काही आम्हाला चांगले म्हणजे करू शकलो मुलांचं भलं करू शकलो म्हणजे
1: अशी किती गावं पालथी घातली तुम्ही
2: 100-125 गावं
0: नाही जास्तच असतील कारण काय मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने आतमध्ये प्रचाराला वगैरे पण जावं लागतं.
2: अबुजमाळला बरीच गाव आहेत.
0: हा अबुजमाळ मधले जास्त कारण स्वाभाविकपणे बारसूर हे अगदी अबुजमाळच्या ह्याच्यावरच आहे तिथूनच अबुजमाळ सुरू होत.
1: हा 83ला परिस्थिती वेगळी होती तेव्हा सगळं एक होतं नंतर मग ते विभाग वेगवेगळे झाले जिल्हे
0: 2000 नंतर झाले जेव्हा छत्तीसगड तयार
1: झाले प्रशासकीय विभाग वेगळे झाले त्याचे तेव्हा काही परिस्थिती बदलली का त्याच्यानंतर.
2: खूपच बदलली 2000 नंतर जेवढे कलेक्टर आले ना बस्तरमध्ये सर्व कलेक्टर अगदी हुशार आणि खूप ऍक्टिव्ह आणि त्यांना काहीतरी करायला पाहिजे असं वाटणारे लोकांना रिस्पॉन्स देणारे असे कलेक्टर आलेले आहेत 2000 पासून आणि त्यामुळं आज जी काही बदलाव दिसतो आपल्याला शिक्षणाच्या क्षेत्रात एवढं मास एज्युकेशन आहे किंवा सेन्सिटिव्ह हे आहेत स्वास्थ्य विभाग हे पूर्वीपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे हे सगळं त्यामुळं झालेलं आहे की कलेक्टर जे आलेले आहेत ते आपलं येऊन बसले आणि काम केलं असं नाहीये अतिशय उत्साहाने
0: नवीन नवीन उपक्रम
2: पण तरुण तरुण कलेक्टर
0: त्यांना एनजीओचे महत्व कळलं त्यामुळे ते आमच्याकडे कायम अप्रोच होत होता
2: त्यांचा म्हणजे ज्यांनी 2000च्या पूर्वी बस्तर बघितलेलं आहे आणि 2000 नंतरच बस्तर बघितलं कारण फरक खूपच फरक जाणवेल अरे खूप बदलाव झाला असं दिसेलच.
1: तेव्हाचं बस्तर आणि आताचं बस्तर किती फरक पडलाय.
2: वनवासींमध्ये खूप फरक पडला सुविधा खूप वाढल्या रस्ते वाढले आरोग्य सुविधा पहिल्यापेक्षा जरा चांगली आहे शिक्षण खूपच आहे मास एज्युकेशन प्रचंड आहे क्वालिटी एज्युकेशन नाही आहे मास एज्युकेशन खूप आहे पूर्वी नव्हतं ड्रॉप आउटच होते सगळे सगळ्यांना एकत्र आणून सरकारने मोठी हे केलेली आहे.
1: अच्छा अजून किती काम करणं गरजेचं आहे.
0: अरे भरपूर आहे एक गोडबोले काय पुरणार एवढ्या आहेत.
1: तुमच्या सोबत आणखी किती कार्यकर्ते आहेत आणि मुंबईहून किंवा मुंबई पुण्याहून अशी किती डॉक्टर आहेत किंवा इतर माणसं आहेत त्यांची कशी साथ मिळते.
2: डॉक्टर्स लोकांची टीम आमच्याकडे येते ते जास्ती करून भिलाई दुर्ग रायपूर त्या भागातून डॉक्टर्स लोकांची टीम येतात आणि बाकी डोनर्स हमारे जितने दान दाता आहे सगळे तुमच्या पुण्या मुंबईकडनं जास्ती करून आम्हाला डोनर्स मिळालेले तर ते आहे जसा रिस्पॉन्स मिळतो शहरातून रिस्पॉन्स चांगला आहे लोकांचा सहयोग खूप मिळतो खूप करायला पाहिजे 6-7 कार्यकर्ते आता आणि आमचं केवळ स्पेसिफिक कुपोषण आणि ट्रान्सफर ऑफ पेशंट हायर सेंटर्स मेडिकल कॅम्प्स विथ फॉलोअप मेडिकल स्कूल मेडिकल एज्युकेशन एवढे इतकेच विषय आम्ही ठेवलेले आहे 6-7 कार्यकर्ते आहेत
0: गावागावात उभे आहेत आमच्या बरोबर काम करणारे आता 7-8 जण आहेत.
2: शहरातल्या लोकांना आदिवासींबद्दल प्रेम वाटतं असं काही नाही की वाटतं तेव्हा समाज वर आला पाहिजे इतका मागासलेला आहे सगळ्यांना वाटतं लोक.

0: रसिका, आपण ऐकत आहात पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्याशी खास संवाद. समाजकार्य आणि वैद्यकीय कार्य करत असताना लोकांना मदत करणं आणि लोकांना स्वतःच्या पायावर उभं करणं, या दोघांमध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला देता तुम्ही?
1: लोकांना आपल्या पायावर उभं करणं,
0: आपल्या पायावर
1: आत्मनिर्भर समाज, हेच कल्याण समाजाचं ध्येयच मुळे ते आहे.
2: आत्मनिर्भर समाज, त्यांना स्वतःच्या त्रुटींची, स्वतःच्या बलस्थानांची, दोन्हीची माहिती झाल्याशिवाय नुसतं आपण सांगून किती शेवटी त्या समाज. आणि आता आमच्या बरोबर जे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे ते कल्याण आश्रमाचंही वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे आमच्याही आता बनफुलचंही ते वैशिष्ट्य आहे की सर आम्ही दोघं सोडले तर सर्व कार्यकर्ते हे वनवासी आहेत. कारण ते गरजेचं आहे, त्यांनीच उभं राहणं गरजेचं आहे. त्यांना हे वाटणं की नाही हे आपल्यामध्ये हे जे आहे ही मुलं अशी आहेत इतकी, आणि वाटतंय आता कार्यकर्ते बोलतात ना की नाही मी इथे येऊन मला एक वेगळी दृष्टी मिळाली, की नाहीतर माझ्या घरी मी राहिले असते तर मला हा समाज बघायलाच मिळाला असता, मी माझ्या घरापुरतंच बघितलं असतं.
1: म्हणजे आदिवासी कार्यकर्ते हे सांगतात की समस्या आमच्याकडे पूर्वीपासूनच आहेत, पण आम्ही घरी राहत होतो तेव्हा या समस्या आहेत असं आम्हाला वाटतच
0: नाही,
1: जाणीवच होत नाही ही समस्या आहे. जाणवत कुपोषणामुळे एवढे बालमृत्यू होतात की आम्हाला प्रश्नच माहीत नव्हता. इथं आल्यामुळे आम्हाला प्रश्न माहीत झाला की अरे एवढा मृत्यू दर का असतो. मग आम्ही विचार करायला लागलो शहरामध्ये मृत्यू दर किती कमी आहे, तिकडे खूप कमी आहे, मग इकडे जास्ती का? प्रश्न आम्हाला समजायला लागले, आता चिंतन सुरू झालं. तर गावामध्ये राहिल्यावर त्याच वातावरणात राहून ते प्रश्न आहे हेच जाणे होत नाही, मग सोडवायचा प्रश्न दूर.
2: म्हणजे आपलं जीवन आता असंच राहणार असं आपण एक मानून चालतो ना,
1: गृहित धरतो, गृहित धरण्याची
2: प्रवृत्ती.
1: आपण सगळ्यांना हे सांगतो की तुमचं भवितव्य तुमच्या हातात ठेवा, तुमचं भविष्य तुम्ही घडवा, दुसरा कोणी तुमचं भविष्य नाही घडवू शकणार, तुमचं भविष्य तुम्हालाच घडवावं लागेल. आणि शॉर्टकट नाही आहे, तुम्हाला हे शिक्षण घ्यावं लागेल, जागृत व्हावं लागेल, कष्ट करावं लागेल. डॉक्टर आंबेडकर काय सांगून गेले, शिक्षित व्हा, शिक्षित व्हा, शिक्षित व्हा, संघर्ष करा. मग डॉक्टर आंबेडकरांनी शॉर्टकट सांगितलं असतं ना? नाही सांगितलं त्यांनी, त्यांनी स्वतःचं जीवन घडवलं. तुम्हालाही ते सांगतायत की शिक्षित व्हा, संघर्ष करा, म्हणजे काय तेव्हा तुम्ही स्वतःचं भवितव्य स्वतःच घडवा,
0: शिका संघटित व्हा, संघर्ष करा,
2: संघटित व्हा, संघर्ष करा.
0: डॉक्टर आणि सुनीताताई, इतक्या वर्षात बस्तरने तुम्हाला काय शिकवलं माणसांबद्दल, नात्यांबद्दल आणि स्वतःबद्दल सुद्धा?
1: प्रचंड सहनशक्ती शिकवली.
2: प्रचंड सहनशक्ती,
1: प्रचंड सहनशक्ती,
2: ते तर आहेत. प्रचंड सहनशक्ती आणि
1: जीवननिष्ठा,
2: जीवननिष्ठा, कुठल्याही निराशेमध्ये तुम्हाला कसं वर उठायचं ते त्यांनी हे म्हणले तसं. गावात गेल्यानंतर ते तुमचं सगळं विसरून जातो. कोणाचा आला असेल समजा घरी असताना फोन आलाय काही आहे आपल्याला, किंवा किंवा आमचं दोघांचं काही कधी वादावादी झाली असेल तरी ती
0: गावात विचारायचं तुम्हाला. इतके वर्ष पती पत्नी सहकारी म्हणून एकत्र काम करत असताना दोघांच्या भूमिकांमध्ये सीमारेषा नाहीये, पण कधी जर वादावादी झाली किंवा असा काही प्रसंग आला तर नेमकी काय भूमिका असते दोघांची?
2: असं कोणी कुणावर हावी नाही म्हणजे होऊ शकत, पण तरी थोडा माझा से जास्त असतो हे नक्की आहे. मी मान्यच करून टाकते, त्यांना सांगायला कदाचित जाहीरपणे अवघड वाटेल.
1: नाही वादावाद्या होतातच, फक्त ते आमचं अरण्य रुदन आहे, कोण ऐकायला कोणी येतच नाही. आमची इच्छा आहे की ऐकायला कोणीतरी यावं.
0: आई वा वा, मस्त. तुम्ही अनेकदा पुरस्कार प्रसिद्धीला नकार दिलेला आहे आणि जेव्हा अशा सेवा कार्यात तुम्ही असता तेव्हा खरा सन्मान, खरं समाधान, ही पोचपावती एक वेगळी असते ना. तुमच्या कार्याची पोचपावती त्या लोकांकडून मिळणं किंवा मिळणं, किंवा जी माणसं भेट देत आहेत त्यांच्याकडून मिळणं. जेव्हा हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला जाहीर झाला तेव्हा दोघांचं नेमकं बोलणं काय झालं होतं?
2: ते त्या नेमके त्या दिवशी

0: दोघही वेगवेगळ्या ठिकाणी होतो, हे प्रवासात होते आणि मी घरीच होते. आणि मी घरी फोनवरती एका बाईंशी नक्षलवाद या विषयावरच बोलत होते, त्यामुळे मला सारखे मेसेज मिस कॉल दिसत होते, पण एवढे मिस कॉल कसे खूपच झाले 20-25. तेव्हा म्हटलं काहीतरी आहे बुवा, म्हणून ते घेतलं आम्ही.
1: आणि आमचे नातेवाईक आमच्या बरोबर होते. विशेष म्हणजे
2: एकमेकांच्या स्वभावातला असा कोणता गुण आहे ज्यामुळे हा प्रदीर्घ सेवा प्रवास शक्य झालाय?
1: संवेदनशीलता.
0: यांची संवेदनशीलता हा विषय त्यांनी त्यांचा सांगितला. माझ्या बाबतीत मी प्रॅक्टिकल जास्त आहे, त्यामुळे व्यावहारिक जे काही निर्णय जे काही करायचं आहे ते मी बघते सगळं. म्हणजे मी घेतलंच आहे माझ्याकडे खातं.
2: वनवासी कल्याण आश्रमाचं काम कसं चालतं?
1: कल्याणाश्रमाचं काम हे पूर्णवेळ कार्यकर्ते निर्माण करतात आणि पूर्णवेळ कार्यकर्ते जंगलात पाठवतात, लोकांच्या मध्ये एकता आणायचा प्रयत्न करतात, ग्रामप्रमुख ग्राम समितीच्या निमित्ताने, आणि शहरामधून लोकांमध्ये ही जागृती निर्माण करतात की हा समाज आम्ही सगळे एकच आहोत, शहरवासी ग्रामवासी वनवासी सब हम एक ही आहे आणि सगळ्या मिळून सब मिलके भारतवासी.
2: एकतेची भावना
1: आहे, एकतेची भावना. हे आणल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला. ठीक आहे, इतिहास जो असेल तो असेल, आज आम्ही इतिहास विसरूया ना, आम्हाला भविष्य घडवायचं आहे. काही इतिहासालाच गोंधळात बसायचं का आम्हाला? तर आम्ही सगळे एक होऊया आणि एकमेकाच्या दुःखामध्ये आम्ही उपयोगी पडूया. जनजाती समाज, भटकळीमुक्त समाज, दलित समाज, ह्याच्याशिवाय आमचा समाज पूर्ण नाही आहे, आणि ह्यांची दुःख दूर केल्याशिवाय आमच्या सुखालाही पूर्णता येणार नाही आहे, हे आम्ही जाणलंच पाहिजे.
2: गांधी आंबेडकरांचे विचार आणि त्यांचं कार्य पुढे नेत आहे तुम्ही.
1: बिलकुल, सर्वांनी एकताच सांगितलेली आहे. सर्वांनी सांगितलेलं आहे की शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा आणि वर या. सगळ्यांनी हे सांगितलं. सर्व विचारधारा या एक गोष्टीवर एकमत होतात की या कमनशिबी असलेल्या लोकांना वर उचलायचं आहे, त्याच्याशिवाय आम्ही एक होऊ शकणार नाही. सगळ्यांचं ध्येय तेच आहे,
2: त्यांचं उत्थान.

0: डॉक्टर वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून तुमचं काम सुरू झालं आणि त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे की तू मे एक रक्त, हा विचार नंतर मूलमंत्र सुद्धा बनला होता. तर तुमच्या मते शहर आणि वनवासी समाज यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी आज सर्वात जास्त गरज कशाची आहे आणि इथे वनवासी कल्याण आश्रमाची भूमिका कशी महत्वाची होती?
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, महत्वाचं जे टूल आहे ते म्हणजे अभिसरण वाढलं पाहिजे. हेलन केलर जी म्हणायची की आमच्या डोक्यावरचा प्रकाश कमी केल्यावर कळेल की जगात उजाड किती उजाडला आहे, हा हेलन केलरचं वाक्य आहे. आम्ही कधी बघतच नाही ना की आमच्या ह्या भारताच्या अशा अविकसित प्रदेशांमध्ये किती उजाडलेला आहे, किती अज्ञान आहे. हजारो वर्षापूर्वी आमच्या घरात जो प्रकाश आला तो आजही त्यांच्या घरात पोचलेला नाही आहे. तर हे एक प्रकारचं लांछन आहे. त्यामुळे शहरी लोकांनी ठरवून वर्षातले

0: दिवस द्या, वर्षातले 15 दिवस द्या, आयुष्यातले 1 वर्ष द्या, आयुष्यातले 2 वर्ष द्या, जनजाती समाजामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजावून त्यांना मदत करता आली पाहिजे आपल्याला, हे आपण आपलं कर्तव्य आहे. आणि मी ह्याच्या बाबतीत अजून एका व्यक्तीचा विशेष उल्लेख करतो, तो आहे एडमंड हिलरी. एडमंड हिलरी हे गिर्यारोहक होते, पण शेर्पा लोकांमध्ये ते जेव्हा फिरायला लागले त्यांच्या सहाय्याने तर ते माउंटेनिअरिंग करत असत ना. त्यांच्या घरातलं दारिद्र्य, त्यांच्या घरातली अशिक्षा, त्यांच्या घरातली अज्ञानता, ते सगळं बघून ते अस्वस्थ झाले. त्यांनी विचारलं की मी काय करायला पाहिजे, ते म्हणले आमच्या लोकांमध्ये शिक्षण नाही आहे, आम्हाला आरोग्याच्या सुविधा नाही आहेत, त्यामुळे आम्ही मागासलेले आहोत, आमचा देश गरीब आहे. तर एडमंड हिलरीने ठरवलं की नाही नाही, मी ह्यांच्यासाठी हॉस्पिटल उभी करीन, ह्यांच्यासाठी मी शाळा उभ्या करीन. आता खरं तर माउंटेनिअरिंग होता तो, आपला आपला धंदा करून तो शांत बसू शकला असता. त्याच्या त्या मोहिमेमध्ये माझ्या अंदाजानं त्याच्या घरातले 2 सदस्य विमान अपघातात गेले, तरी एडमंड हिलरीने ते काम नाही सोडलं आणि इतक्या इंटेरियरला त्यांनी हॉस्पिटल सेंटरसाठी उभी केली. त्याला विचारलं की हे काम का करायचं, तर तो म्हणला की माझ्या आईवडिलांनी मला असं शिकवलंय. आणि तो विचार प्रत्येक शहरी माणसाने आपल्या डोक्यामध्ये ठेवावा, हे ऐकणाऱ्या प्रत्येक शिक्षित सुशिक्षित व्यक्तीला हे जाणवलंच पाहिजे की एव्हरी वन हॅज ऑब्लिगेशन टू हेल्प लेस फॉर्च्युनेट. प्रत्येकाचं ते कर्तव्यच आहे, त्याला तुम्ही चुकणं शक्यच नाही. आमच्यापेक्षा जे कमी नशिबी आहेत त्यांना मदत करणं हे आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते झाल्याशिवाय आमचं जीवन पूर्ण नाही होणार. जनजाती समाज, आदिवासी समाज, भटके विमुक्त समाज, दलित समाज, यांची फार प्रचंड दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये. ती दुःख आपण अनुभवत तरी अनुभवल्यानंतर आपण त्यांना मदत करू शकतो, अनुभवलीच नाही तर काय होणार. तर तुम्ही ठरवून शहरी लोकांनी त्यांच्यापाशी गेलं पाहिजे, त्यांची दुःख समजावून घेतली पाहिजे, उपाय काढला पाहिजे, त्यांना प्रशिक्षण द्या. ते तो समाज वर येणारच आहे, पण आम्ही मदत केली तर आम्हाला समाधान की आम्ही काहीतरी भारत माता की जय म्हणून काहीतरी केलं. कुठला समाज कुठला थांबलेला नाही आहे, तो समाज वर येणारच आहे, पण तुम्ही निमित्त व्हा त्यांच्या उत्थानामध्ये, नाहीतर तुम्हाला मनात हे राहील की आम्ही काहीच केलं नाही. राह किसी की हो गई रोशन, मेरा जलना काम आ गया, हे तुम्हाला कुठेतरी मनात अनुभव आला पाहिजे. तुम्ही तुमच्यासाठी गेलं पाहिजे, तुम्ही त्या लोकांसाठी, ह्याचाच अर्थ आहे तुम्ही करत.
1: तुमचा दिनक्रम कसा असतो?
2: सुरुवातीला तर वसतिगृह होतं तेव्हा तो अगदी वसतिगृहाच्या त्या दिनक्रमाप्रमाणेच होता. आता थोडंसं ऑफिसचं काम अशा प्रकारचं पण काम आहे. आता हे जे कार्यकर्ते आमचे आहेत ते जास्त करून फील्डमध्ये जातात, कारण फील्डमध्ये खूप आता आम्ही इंटेरियरला सुरू केलं आहे, त्यामुळे मग तिथे काय माझी ती स्कूटी वगैरे काय जात नाही, त्याच्यामुळे ते मोटरसायकलनीच जायला लागतं. सगळे म्हणतात भाभी आपको ले जाएंगे तो सामान हम कहां से ले जाएंगे. पण आमचा मुख्य भर हा कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण, त्यांनी जास्तीत जास्त चांगल्या तऱ्हेने काम कसं केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या कशा दूर करता येतील, त्याच्याकरता त्यांना काही वाचनाला म्हणजे सांगणं किंवा माहिती देणं, त्यांच्याशी चर्चा करणं, ह्याच पद्धतीचं काम जास्त करून माझं राहतं. कारण आणि पेशंटच्या बाबतीत तर आम्हाला सारखंच ह्याला फोन करा त्याला ते, म्हणजे काय म्हणतो मॅनेजमेंट आणि कोऑर्डिनेशन हा सगळाच विषय
1: म्हणजे सतत चालू असतं,
2: सतत चालू कर ठेवायलाच लागतं ते.
0: पण ह्याच्यामध्ये एक भाग अजून आहे की जो माझ्या दृष्टीने अविभाज्य भाग असा झालेला आहे की जेव्हा आपले कार्यकर्ते जंगलामध्ये जातात तेव्हा मी इनव्हेरिएबली प्रयत्न करतो की त्यांच्याबरोबर जंगलात गेलंच पाहिजे. एक प्रवास म्हणजे एक कहाणी तयार होती, इतकी त्यांच्या वेगवेगळ्या त्यांचे अनुभव मिळतात आपल्या जंगलामध्ये. एक दिवस गेला की मी म्हणजे मी आता सकाळी जंगलामध्ये जायला निघालो की मी उत्सुक असतो की आज मला कुठली तरी कहाणी मिळणार आहे, की संध्याकाळी मला एक कहाणी मिळती. त्यांच्या संकटामध्ये ह्याच्यामध्ये जीवननिष्ठेने ते जसे जात असतात त्यांचं संघर्षाचं जीवन आहे आणि त्याच्यात कहाण्याच कहाण्या पडलेल्या असतात जंगलामध्ये, त्या मिळतात आपल्याला एकदम. म्हणून त्यामुळे मी इनव्हेरिएबली जंगलात जायसाठी उत्सुक असतो. जंगलात जाऊन आलं की तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं.
1: खरं तर मगाशी तुम्ही एक कहाणी किंवा त्या मुलीची गोष्ट सांगितली आहे, उत्सुकता अशी होती की अशी एखादी कहाणी की जी तुमच्या आयुष्यावर कोरली गेलेली आहे, अशी एखादी अविस्मरणीय कहाणी असेलच.
2: खूप आहे,
1: या सगळ्या पुस्तकात आल्या असतील ना तुमच्या?
2: हो, अनुभव लिहिले.
1: थोडक्यात सांगता येईल अशी एखादी छोटीशी कुठली कहाणी?
0: एक आदिवासी एक जनजाती समाजामध्ये ज्या कुप्रथा असतात ना, तसा एक काय म्हणतो मांत्रिक आला एका गावामध्ये आणि तो आदिवासीच होता. आणि त्याने सांगितलं की तुम्ही माझा एक देव आहे, त्या देवाचं नाव घेऊन आलोय मी आणि माझ्या पाया पडा आणि धान्य जमा करा. तर गावातले काही लोक भक्तिमार्गी होते, ते म्हणायला लागले की आम्ही देवाचं नाव घेतोय आमच्या पद्धतीनं, आम्ही तुला काही पाया पडायची गरज नाही. तर त्याने जबरदस्ती केली आणि एक आदिवासी जो जंगलातला होता त्या गावातलाच त्याला त्याने मारायला लावलं. त्या जो आला होता बाहेर मांत्रिक, याला मारा तुम्ही, तो मरणार नाही, मी जिवंत करीन. आणि त्याला मारला मारला मारला आणि त्याला रात्रभर मारत राहिले आणि सकाळी तो गेला. तर मग पोलिसांनी त्याला बोलून नेला, पोलिसांकडे गेले, सगळं झालं. ते ती मोठी कहाणी आहे, तर सिनेमासारखी कहाणी आहे पूर्ण ती. ती माझ्या पुस्तकात सगळी आलेली आहे कहाणी ती. पण सांगायचा भाग असं की तो केल्यानंतर मला ह्या जनजाती समाजावरचा माझा विश्वास हलून गेला पूर्ण, की नाही, या समाजासाठी काही काम करण्यात अर्थ नाही. हा समाज फार अंधश्रद्धावान आहे आणि काही अर्थ नाही या लोकांमध्ये मदत करण्याची. तो आपण चुकीचं काम करतो आहोत आणि आपण हे काम सोडून द्यायचं, अशा भावनेने मी पूर्ण काम बंद करून बसलो येऊन शिवा निवांत. ते 2-3 दिवस मी असे घालवले. मग नंतर विचार केला आपण काहीतरी पुस्तकं वाचूया. त्याच्यामध्ये मला शिवाजीराजांचं चरित्र होतं माझ्याकडे, ते मी वाचलं 10-12-13 दिवस. मग लक्षात आलं की शिवाजी महाराजांना सुद्धा आपल्या समाजाकडनं किती त्रास झाला होता, पण त्यांनी आपल्या समाजाला कसं उभं केलं, किती संकटातून तो माणूस उभा राहिला, म्हणजे सगळ्या समाजाला त्यांनी प्रेरणा दिली. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की जो आम्ही एवढे चांगले आहोत, मी स्वतःला चांगलं समजतो. का समजतो तर आमच्या पिढ्या चांगल्या होत होत होत होत इथपर्यंत मी आलेलो आहे. पण याचा अर्थ आहे की केव्हा ना केव्हाही आमच्या पिढ्यांमध्ये सुद्धा असाच अंधार होता. आमचेही पूर्वज कधी दारू पित असतील, आमचेही पूर्वज कधी मारामारी करत असतील, हत्या झाले असतील आमच्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये. पण तो प्रकाश आपल्याकडे 1000 वर्षापूर्वी आला, त्यांच्याकडे अजून आलेला नाही आहे. तो समाजही वर येणार आहे. त्यामुळे मी असं अपेक्षा करणं की त्यांनी चांगलंच वागलं पाहिजे आणि वाईट वागलं तर ते वाईट आहेत असं नाही आहे. समाज वर येत असताना असे अनेक उतार चढाव करत करतच समाज वर येतो, उत्थान असं होत नाही. त्यामुळे मी तेवढा पेशन्स आपण ठेवला पाहिजे हे प्रसंगातून मी शिकलो आणि मग पुन्हा मी करत काम करायला लागलो आणि मला कामाला प्रेरणा परत आलीच त्याच्यानंतर, असं काही नाही. पण हे ट्रान्झिटरी पिरियड होता, पण त्यात मी स्वतःला सावरून वर आणलं. हा एक वेगळा अनुभव मला मिळाला.
1: कमाले ताई मगाशी बोलताना म्हणाला की भाभी भाभी हा उल्लेख, म्हणजे स्थानिकांनी तुम्हाला भैया भाभी ताई म्हणून स्वीकारलं, म्हणजे डॉक्टर किंवा समाजसेवक म्हणून मिळणाऱ्या ओळखीपेक्षा हा कौटुंबिक आपलेपणा जो आहे तो किती मोठा आहे तुमच्यासाठी?
2: खूपच मोठा आहे. कारण मी म्हणजे इव्हन मगाशी जो बालकल्याण समितीचं त्या ज्या मी आता त्याला अनाथ आपण म्हणत नाही पण बालिका बालगृह आणि बालक बालगृह जिथे मुलांना कोणी नाही अशा मुलांना तिथे ठेवलं जातं ना, ते आमच्यातर्फेच त्यांची तिथे शिफारस होते आणि ती मुलं राहतात तिथे. गेल्यावर पण मी हेच सांगायची, मुझे क्या बोलोगे नानी, मुझे कोई भी मॅडम नाही बोलेगा. ते इतकं मुलींना, तर मुलींना तर खूपच आवडलं. आमची मुलं जरा ती कमी एक्सप्रेसिव्ह आहेत, पण ही मुली आमच्या इतक्या की त्यांना अगदी मी गेले की लगेच नानी गुड मॉर्निंग नानी, त्या लगेच त्या येऊन, म्हणजे ते तो जो एक आपलेपणा शेवटी असतो ना तो त्या, मी म्हटलं मॅडम मध्ये तो दुरावा येतो. त्याच्यामुळे डॉक्टर भैया बाबी तर आम्ही गेलो तेव्हापासून त्या महिला कार्यकर्त्या होत्या पहिल्या 7-8 जणी, त्यांच्यामुळे ते सगळीकडे डॉक्टर भैया भाभी असं झालंच. ते आमच्यासाठी पद्मश्रीपेक्षाही तेच जास्त छान वाटतं. म्हणजे
1: आता पद्मश्री नंतरची वाटचाल कशी असणार आहे याच्या पुढची?
0: कुपोषण,
2: पद्मश्रीनंतरही आमचे उपक्रम तेच राहतेच, पण आमच्या आम्हाला आता ते जरा एक्सपांड करायचे. म्हणजे अजून आम्ही बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप आहे, म्हणजे ह्या गोष्टीला पोटेन्शियल म्हणायचं की नाही, कारण ते खरंच चुकीचं आहे की जिथे कुपोषित मुलं जास्त आहेत असं म्हणणं बरोबर नाही, पण खूप आहे वाव, कारण आहेच ना, अंधारच तेवढा आहे, काय करणार, अजूनही खूप पोचले नाहीयेत, त्यामुळे तिथे करणं आहे. फक्त त्याच्यासाठी काय आहे, ती जे मुलं मिळणं जे असतं, कारण ह्या याच्यामध्ये टिकून राहणं, आता म्हणजे ह्या आहेत ते आमचे कार्यकर्त्यांनी सो टिकून ठेवणं की नाही, त्या मुलांचं हिमोग्लोबिन वाढत नाहीये 3-3 महिने. ती घरी गेल्यावर लक्षात येते की 10 दिवसाची चिक्की ते 3 दिवसात संपवत आहेत. आणि मग आम्ही आल्यावर त्यांना विचारतो, अरे तुम्ही समजावून नाही का सांगितलं कसं काय, किंवा आम्ही जसं जातो त्यांच्या बरोबर समजवायला, पण ते लवकर होत नाही ना, त्यामुळे त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप फ्रस्ट्रेशन येतं. तर हे ह्या सगळ्यात ना तो का जो कार्यकर्ता टिकतो तो खरा हे आहे. त्यामुळे नाहीतर मग असे 2 वर्ष वगैरे काम करून जाणार आहे, पण आहेतच. तर हे वाढवण्यासाठी थोडंसं आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. त्याचा आधार आम्हाला म्हणजे प्रशासन पण आधीपासून आम्हाला देतच आहे हे मदत, आता अजूनही त्यांची आहे मदत. आणि आज आम्ही जे मुंबई पुण्यामध्ये जिथे जिथे जातोय तिथे बोलतोय की असं असं आम्हाला आमचं थोडं ऑफिस वर्क आणि एकूण कॉम्प्युटराइज आता सगळं डाटा एंट्री असेल किंवा आता आम्ही आमची बनफुल या नावाने वेबसाईट पण सुरू केली आहे तर त्याच्यावर काही ना काहीतरी टाकणं हे आपल्याला रोजच्या रोज टाकायला लागेल ना की हे असे आता हे जे अनुभव आहेत सगळे किंवा आम्ही जे काही काम करतो त्या संबंधातले हे ते करणारं कोणीतरी पाहिजे.

0: आणि याचं मुख्य कारण समाजाची पण जबाबदारी आहे.
1: हो,
0: प्रत्येक वेळेला असं होतं आम्ही गेलो की दरवेळेला हा मग काय सरकार काय करत आहे असंच विचारायचे लोक. आम्ही आता सांगतो म्हणजे आधीपासूनच मी तर आधीपासूनच म्हणते की नाही ही समाजाची पण जबाबदारी आहे.

0: आता पुढे जात असताना अनेकांना आवड असते, काहीतरी करायचं असतं, आपल्यासारखंच असं काहीतरी करायचं असतं, समाजसेवेची आवड असते, तर अशा आवड असणाऱ्या लोकांना, मुलांना काय सांगाल तुम्ही?
1: त्यांनी नक्की यावं आमच्याकडे, जितकी आम्ही सोय करू शकतो तेवढी आत्ता आहे. अजूनही काही जणांची इच्छा आहे की तुम्ही एक चांगल्या सुविधा उभ्या करा, एक दोन चार खोल्या बांधून घ्या, तिथे हे करा, म्हणजे त्यांना राहायला एक होईल. आणि कारण आम्ही खूप तसे खूप इंटिरियरला होतो, आमच्यापासून जरा बस वगैरे जरा लांबच आहे सगळं, म्हणजे पटकन नाही मिळू शकत. आणि मुळात ह्या भागातून, म्हणजे महाराष्ट्रासारख्या भागातून आमच्याकडे यायचं त्याला 40 दिवसाचा कमीत कमी प्रवास आहे, कारण रेल्वेने 20 तास आणि पुढे 10 तास एवढा तर आहेच आहे. त्यामुळे तो एक नाही म्हटलं तरी जरा हे होतो, पण तरी सुद्धा आले तर आम्ही त्यांना बरं. मुख्य असं आहे की शाळांमधून हे जे कार्यक्रम घ्यायचे आहेत त्याच्याकरता नक्की होऊ शकतं, कारण तिथे हिंदी मुलांना समजतं. गावात जरा अवघड आहे कारण तिथे फक्त गोंडी किंवा हलबीज बोलली जाते, पण इथे नक्की मुलांसाठी काही ना काहीतरी करू शकतात. ज्ञानप्रबोधिनी सारखी मोठी संस्था आम्हाला आमच्या पाठीशी आहे, त्यांचा युवक विभाग, त्यांच्या मुलांचे ते येतात म्हणजे लोक आमच्याकडे, आणि त्यातनं युवकांना लक्षात येतं की आपल्या देशाचं काय आहे स्वरूप. आणि दोन्ही होतं, आमच्याही मुलांना, कार्यकर्त्यांना लाभ मिळतो त्याचा, त्यांच्या काही त्यांना नवीन माहिती असते त्याचा, आणि त्यांनाही माहिती होते की हे कसं करायचं. त्यामुळे असं आम्ही अपील ठिकठिकाणी करतो आहोत की तुम्ही या, महिना दोन महिने नक्की करू शकता. काही डॉक्टर्सही तयार झालेले आहेत की आम्ही येऊ आणि आमची टीम तिथे काम करेल. आता विशेषतः कुपोषणाच्या बाबतीमध्ये किंवा रक्त कमी ह्याच्यासाठी आणखीन काय करता येईल, कसं करता येईल, मग असे मी म्हणलं तसं आयुर्वेद व्यासपीठ आहे, त्यांनी पण म्हटलंय की तिथल्या सगळ्या जडीबुटीचा आणि म्हणजे औषधी वनस्पतीचा अभ्यास करण्याकरता आम्ही टीम आमची नक्की पाठवू. तर असं हळूहळू होईल सुरू. पद्मश्रीचा तो एक मोठा लाभ झालेला आहे आणि आमची जबाबदारीही वाढली आहे त्यामुळे.
0: खूप छान डॉक्टर, तुम्ही आणि सुनीता ताई तुम्ही जे काम करताय ना ते पाहून मनापासून आदर वाटतो. बस्तरच्या मातीशी नातं जोडत तिथल्या माणसांच्या मनात तुम्ही निर्माण केलेला विश्वास आणि मिळवलेलं स्थान हे खरंच खूप महत्वाचं आहे. तिथल्या माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत तुम्ही दोघांनी उभा केलेला हा सेवा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. तुमच्या कार्याचा हा दरवळ असाच दूरवर पसरत राहू आणि अनेकांना तुमच्या या सेवाव्रताची प्रेरणा मिळो हीच मनापासून शुभेच्छा. आणि पद्मश्री पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या या सेवेला मनापासून सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आजच्या या सुंदर संवादासाठी डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीताताई तुमचे मनपूर्वक आभार.
1: आम्ही पण आभार मानतो आकाशवाणी मुंबईचे. खूप छान वाटलं, श्रोत्यांशी आम्हाला संवाद साधता आला, फार चांगलं झालं.
2: आकाशवाणी मुंबईच्या या ऐतिहासिक भवनामध्ये आम्ही आलो आणि हे आम्हाला अनुभवायला मिळालं, हे आमचं एक वेगळं भाग्य असं समजतो.
0: धन्यवाद, धन्यवाद, मनापासून आभार. रसिकहो, आजचा हा संवाद आपल्याला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. आजच्या या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे यांनी. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: श्रोते हो, आत्ताच आपण पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या अरण्यातील सेवाव्रती या प्रेरणादायी विशेष मुलाखतीचा भाग दुसरा आणि अखेरचा ऐकलात। आणि काही श्रोत्यांनी कळवलेलं आहे की त्यांना ही मुलाखत, ही प्रेरणादायी मुलाखत अतिशय आवडली। संजय गांधी, उषा गायकवाड यांनी आपल्याला कळवलेलं आहे। तुम्हालाही जर आमच्यापर्यंत आपल्या प्रतिक्रिया पोहोचवायच्या असतील तर आपण त्या अवश्य पोहोचवू शकता।

श्रोते हो, आत्ता अरण्यातील सेवाव्रती ही मुलाखत आपण ऐकली. माधुरी रावराणे यांनी ती घेतली होती आणि ही मुलाखत खरंच प्रेरणादायी होती आणि खूप उपयुक्त अशी होती असं इतर श्रोत्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. पंकज मोहोड, दीपा पालकर, मंगेश दामले, शुभलक्ष्मी मस्तककार, प्रज्ञा वनारसे, अरविंद कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे की ही मुलाखत त्यांना आवडलेली आहे आणि अशा मुलाखती त्यांना ऐकायला आवडतात आणि पुन्हा जर काही प्रसारित झाली मुलाखत तरी देखील ते नक्की ऐकतील असंही त्यांनी कळवलेलं आहे. तर याबरोबरच श्रोते हो, युवा तरंग या कार्यक्रमात आता मी आपली इथेच अनुमती घेते. ठीक 12 वाजता रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होणारच आहे, तेव्हा ऐकत रहा FM गोल्ड.

0: FM Gold, खरा सोना।
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्स वर कार्यक्रम सुरू झाला आहे रंजक सफर। मी आहे आपल्या सोबत आरजे सीमा निकम शिरोडकर, आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। एक छानसं गीत ऐकूयात आणि त्यानंतर आपल्या रंजक सफरच्या गप्पा सुरू करूयात।

0: 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
0: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेल.

0: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
1: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
0: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
2: श्रोते हो, नेहमी आपण रंजक सफर कार्यक्रमामध्ये आधी माहिती सांगतो, थोड्या गप्पा होतात आणि मग त्या माहितीच्या आधारे एखादा प्रश्न आपण तुम्हाला विचारतो, आम्ही तुम्हाला विचारतो। पण यावेळेस मी विचार केला थोडंसं वेगळं करूया का, फार काही मोठं वेगळं नाही करणार आहे। तर मी असं ठरवलं की आधी तुम्हाला मी प्रश्न विचारते आणि मग आपण पुढे रंजक सफरमध्ये गप्पा मारूया। तर प्रश्न काय आहे की मी तुम्हाला ना आता काही ओळी ऐकवणार आहे आणि त्या कवितेच्या आहेत अर्थात, पण त्या कोणी लिहिल्या आहेत हे तुम्ही आम्हाला सांगायचं आहे। तर त्या ओळी नीट ऐका आणि तुमचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवा। तर ओळी आहेत, उंची ना आपुली वाढते फारशी वाटून हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा। पुन्हा एकदा ओळी सांगते, उंची ना आपुली वाढते फारशी वाटून हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा। तर ही कविता कोणाची आहे, कोणी लिहिलेली आहे हे तुम्ही आमच्यापर्यंत कळवायचं आहे आणि त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक आहेत 02245151434, 02245151435।
3: दोघांच्याही डोळ्यातून आसव उघडत आहेत, एकमेकांची समजूत काढता काढता दोघंही पुन्हा भावनातिरेकानं एकमेकाला आश्वासन देत आहेत, वचन देत आहेत कधीही न सोडून जाण्याचं। हातात हात गुंफून त्यांनी वाटचाल आरंभली आहे आपली दुनिया उभारण्यासाठी। हा समाज, इथल्या चालीरीती सब कुछ फिजूल आहे, नुसत्या शब्दमाळा पुरेशा नाहीत। एकमेकाच्या गुंफलेल्या हातातच उद्याची शाश्वती आहे, साथ न सोडण्याचं अभिवचन आहे।

राणीचा फुलोरा फुलवण्याचं स्वप्न आहे. तो गीत गातोय, ती त्याच्या खांद्यावर रेलून वाटचाल करतीय. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिलेल्या अरुणदातेंच्या आवाजात यशवंत देवांचं हे गाणं गुलमोहर फुलवणार आहे तुमच्या आणि आमच्या आयुष्यात, अर्थातच व्हीनसच्या साक्षीनं.

तर श्रोते हो, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की आम्ही काही ओळी सांगितल्या होत्या, त्या ओळी अशा होत्या की उंचीनं आपुली वाढते, फारशी वाटून हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा. ह्या ओळी कवितेच्या ह्या ही कोणी लिहिलेल्या आहेत, ही कविता कोणाची आहे, आणि याचं उत्तर जवळजवळ सगळ्या आपल्या श्रोत्यांनी बरोबर दिलेलं आहे. ही अर्थात कविता आहे विंदा करंदीकर यांची, आणि ज्या श्रोत्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यांची नावं सांगते. दीपा पालकर, दीपाली विचारे, मिलिंद टिपणीस, नीलम राणे, विद्या गिजरे, पंकज मोहोड, श्रीपाद जोशी, शुभलक्ष्मी मस्तककार, शिल्पा तोडणकर. आणि आता ही जी कविता आहे, ही कविता आता मी तुम्हाला ऐकवणार आहे. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. विंदांच्या सगळ्याच कविता खूप सुंदर आहेत, त्यात मला ही कविता जास्त भावली आणि जास्त आवडली. तर ही कविता एवढे लक्षात ठेवा. उंचीनं आपुली वाढते, फारशी वाटून हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी, तीन कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा. जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा, मात्र ती ही माणसे, एवढे लक्षात ठेवा. चिंता जगी या सर्वता कोणा न येई टाळता, उद्योग चिंता घालवी, एवढे लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी, सीमा तयाला पाहिजे, एवढे लक्षात ठेवा. दुप्पटीने देतेस जो ज्ञान आपण घेतलेले, तो गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे, एवढे लक्षात ठेवा. ही अतिशय सुंदर अशी रचना असलेली कविता विंदा करंदीकर यांची, आणि आपल्या सगळ्यांना ते परिचित आहेत. या कवितेच्या सुरुवातीच्या या ओळी आणि ही सुंदर कविता, काही उपलब्ध संदर्भांमध्ये ती त्यांच्या निर्वाणीचे गझलमधली एक गझल म्हणूनही नमूद केली आहे. आणि ही कविता म्हणजे माणसानं आयुष्य जगताना लक्षात ठेवाव्यात अशा अत्यंत महत्त्वाच्या जीवनसूत्रांची जणू यादीच आहे, नाही का? म्हणजे प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारं एवढे लक्षात ठेवा हे शब्द कवितेला उपदेशात्मक आणि प्रभावी लय देतात.

0: कलमाना नंबर एक चा लपाडते चिमणुली खारुताई यांच्या सारख्या भोळ्या लोकांना फसवतात ते मुंह मेरा बगल में छुरी असे काही ढोंगी लोक असतात ना तसले ते
1: मी तू असं बोलू नये बरं का पाप लागतं बरं का टिटुली
0: मुळीच नाही कर नाही त्याला डर कसली हेच कोलोबा मागच्या वर्षी पंढरपूरच्या वारीला गेले होते ना तेव्हा काय काय केलंय सगळं माहितीये मला ऐकायचंय तुला ऐक तर

गोविंद विनायक करंदीकर अर्थात विंदा करंदीकर यांचा जन्म 23 ऑगस्ट 1918 रोजी देवगड तालुक्यातल्या धालौली सिंधुदुर्ग इथं झाला. विंदा हे कवी, लेखक, लघुनिबंधकार, समीक्षक आणि अनुवादक होते. आधुनिक मराठी कवितेला स्वतंत्र विचार, प्रयोगशीलता आणि वेगळं भाषिक रूप देण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. मंडळी, काही कवी कविता लिहितात, काही कवी कविता जगतात, आणि काही कवी असं जगतात की ज्यांची कविता आपल्याला आपल्याच आयुष्याकडं नव्यानं पाहायला शिकवते. विंदांचा साहित्य प्रवासाची सुरुवात झाली ती स्वेदगंगा या काव्यसंग्रहापासून 1949 मध्ये. त्यानंतर आले मृदगंध, ध्रुपद, जातक, विरूपिका आणि पुढे अष्टदर्शने. त्यांच्या कवितेत सामाजिक वास्तव आहे, प्रेम आहे, चिंतन आहे, सामान्य माणसाच्या जगण्याची जाणीव आहे आणि त्याचबरोबर बालमनालाही आपलंसं करणारी गोडीसुद्धा आहे.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेसकोर्सवरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेसकोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
0: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर, शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेल.

0: अरे बाप रे, हे बोलतं झालं. मिठू मिया, तू हिच्या टीचरला बोलवून आण, तोपर्यंत मी तिला पाय फुटलेलं चालणारं झाड दाखवते.
1: चालणारं झाड? खोटं बोलते.

0: म्हणायचेच नाही, तुला सांबार माहितीये ना?
1: हो, इडली आणि सांबार।
0: अगं ते नाही, सांबार नावाचा हरणाच्या जातीतला एक प्राणी असतो। तर एकदा या सांबराला खूप

विंदा यांनी केवळ पारंपरिक काव्यरचनांवर समाधान मानलं नाही, अनेक प्रयोगशील रूपांतून त्यांनी कवितेच्या शक्यता वाढवल्या. आणि म्हणून विंदांच्या कविता वाचताना कधी ती साधी वाटते, कधी मिश्किल वाटते, कधी अस्वस्थ करणारी वाटते, तर कधी अचानक आपल्या मनात एखादा प्रश्न ठेवून जाणारी वाटते. विंदांच्या साहित्यिक प्रवासाचा सर्वोच्च सन्मान म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार. 2003 अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तो केवळ विंदांचा सन्मान नव्हता, तो मराठी भाषेचा, मराठी कवितेचा आणि आपल्या समृद्ध साहित्य परंपरेचा सन्मान होता. आणि म्हणूनच विंदांचं साहित्य आजही वाचलं जातं. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा 39वा ज्ञानपीठ पुरस्कार विस खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते.

श्रोतेओ रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे. आपल्यासोबत आहे मी आरजे सीमानिकम शिरोडकर आणि विंदा करंदीकर यांच्या जन्मदिनानिमित्त आपण त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आता वेळ झालेली आहे कार्यक्रमातल्या दुसऱ्या प्रश्नाची. तर कार्यक्रमातला दुसरा प्रश्न असा आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे की विंदा करंदीकर यांची तुम्हाला कविता कोणती आवडते? तुमची कोणती अशी कविता आहे आवडीची जी विंदा करंदीकर यांची आहे आणि ती कविता तुम्ही कितीही वेळा वाचू शकता? तुमच्या ती कदाचित पाठही असेल काही त्यातले शब्द किंवा आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर ते शब्द तुम्हाला आठवत असतील तर नक्की सांगा आम्हाला तुमची आवडती कुठली कविता आहे विंदा करंदीकर यांची. आणि त्यासाठी आमचे संपर्क क्रमांक मी पुन्हा एकदा सांगते, 0225415 41 34, 0225415 41 35.

0: Saturday happening. Asto sada miyata dreaming.
1: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
2: नमस्कार, मी विश्वजीत जोशी. आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या FM गोल्ड वाहिनीवर.

विंदा करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान आणि पुरस्कार देण्यात आले. मात्र विंदांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम त्यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली होती. या रकमेच्या व्याजातून दरवर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे अन्य भाषेतून मराठीमध्ये अनुवादित झालेल्या पुस्तकातला पुरस्कार द्यावा, असं त्या पुस्तकाला पुरस्कार द्यावा असं त्यांनी सुचवलं होतं. आणि मंडळी, मी तुम्हाला कार्यक्रमात प्रश्न विचारला आहे की तुम्हाला विंदा करंदीकर यांची कुठली कविता अतिशय प्रिय आहे, अतिशय आवडते, आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत आहेत. तर अजून एक गाण्याचा अवधी आपण घेऊया आणि त्यानंतर ज्या श्रोत्यांनी उत्तर सांगितलेलं आहे ते मी सांगेन.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
2: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला. श्रोते, मी प्रश्न विचारला होता की विंदा करंदीकर यांची तुमच्या आवडीची कविता कोणती आहे, तर दीपाली विचारे, मुरलीधर सुरवसे, वसंत पारुंडेकर, दीपा पालकर, त्याचबरोबर काशीनाथ क्रमवंत, बाळकू पाटील यांची कविता एकच आहे जी आवडीची आहे सगळ्यांची, देणाऱ्याने देत जावे ही कविता त्यांना आवडते. आणि शिल्पा तोडणकर यांनी सांगितलं की मागू नको सख्या जे माझे न राहिलेले. थोड्या वेळापूर्वी आपण ते गाणंसुद्धा ऐकलं, या कवितेचं गाणं झालेलं आहे ते सुद्धा आपण ऐकलं, तर ती त्यांची आवडीची कविता आहे. आणि मिलिंद टिपणीस यांनी सांगितलेलं आहे माझ्या मना बंदगड, ही कविता त्यांना आवडते. आणि कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे शुभलक्ष्मी मस्तककार, चंद्रशेखर देठे, संगीता सावंत, महेश निकम यांनी. आणि आता ती कविता जी आपल्या सगळ्यांना आवडते ती म्हणजे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. ही रचना विंदा करंदीकर यांची. मंडळी, काही कवी, एखादा कवी जन्माला येतो, कविता लिहितो, पण काही कवी मात्र काळाच्या पुढे जातात.

नाही का? सिद्धेश शिरोडकर यांनी सांगितलेलं आहे की त्यांनाही देणाऱ्याने देत जावे ही कविता आवडते. तर विंदा करंदीकर असेच एक कवी, त्यांचे शब्द संपले नाहीत कारण ते शब्द आजही आपल्याला विचार करायला लावतात. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना आपण मनपूर्वक अभिवादन करूया. विंदा आपल्याला सहज सांगून जातात की जीवनाकडे प्रश्नांनी पहा पण निराशेने नाही, समाजाकडे संवेदनशीलतेने पहा पण डोळे झाकून नाही, दुसऱ्याचं यश मनापासून स्वीकारा आणि स्वतःला सतत घडवत राहा.

श्रोतेवाणी या गीतासह रंजक सफर या कार्यक्रमात मी आरजे सीमा निकम शिरोडकर इथेच थांबते, त्यासाठी मला अनुमती द्या. 2:30 छान छान कार्यक्रम आणि गप्पा घेऊन येणार आहे आरजे अश्विनी, तेव्हा FM रेनबोवर 2:30 तो कार्यक्रमसुद्धा अवश्य ऐका. आणि ठीक 1:00 आपण ऐकणार आहात हिंदी बातम्या, 1:05 आपण ऐकणार आहात इंग्रजी बातम्या, आणि त्यानंतर असणार आहे हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. मात्र FM रेनबोला आपण 2:30 आपल्या मराठी गाण्यांचा आस्वाद नक्की घ्या. आणि स्वतःची काळजी घ्या, छान रहा, मस्त रहा आणि ऐकत रहा FM गोल्ड.

0: राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यादृष्टीनं या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखावं अशी सूचनाही त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिलेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्याने विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळ विषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारत हा देशातला सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे, पण गुणवत्तेशिवाय यश मिळत नाही, त्यामुळे कापड उत्पादन क्षेत्रात सगळ्या घटकांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावं लागेल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत वस्त्र समितीच्या 62व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पारंपरिक धाग्याबरोबरच नव्या धाग्यांचा समावेशही कापड उद्योगात करायला हवा असं ते यावेळी म्हणाले. कपड्याचा पुनर्वापर, रेशीम उद्योग या क्षेत्रात महाराष्ट्र लवकरच देशातलं पहिलं राज्य असेल असं राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव मनीषा चटर्जी, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या डॉ एम बीना, टेक्स्टाईल कमिशनच्या व्हाईस चेअरपर्सन वृंदा देसाई उपस्थित होते. झारखंडच्या संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र आणि कालबद्ध रीतीनं चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकारी आणि परीक्षा यंत्रणांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी या प्रकरणाचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. भारतातल्या विमानतळांवर 1 सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे प्रवाशांना आता बोर्डिंग पास

जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. त्याऐवजी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर ई बोर्डिंग पास दाखवून पुढे जाता येईल. बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारण्याच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्याच्या वेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भायखळा इथून भुलेश्वरच्या दिशेने जाताना काल रात्री 10:00 मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यामुळे ती पुढच्या बाजूला कलंडली आणि ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यामधल्या 2 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादव ऐवजी सारांश जैन याचा समावेश केला असून त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच KL राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 2 बाद 130 धावा केल्या होत्या. नेदरलँड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी देशाच्या पदक तालिकेत आणखी 3 पदकांची भर घातली. या स्पर्धेत मानसी लाथेरनं रौप्य पदक तर तन्वी गुंडेश मगदूम आणि कोमल यांनी कांस्य पदकांची कमाई केली. भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उद्या बीजिंग इथं पोहोचतील. या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होणार आहेत. डोभाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे. येत्या 12-13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्वाची समजली जाते. बंगालच्या उपसागरात ओदिशाच्या किनारपट्टीपासून सुमारे 240 सागरी मैल अंतरावर काल पनामाचा ध्वज असलेलं एक मालवाहू जहाज बुडालं. या जहाजावर एकूण 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीन, 3 म्यानमार आणि 1 खलाशी बांगलादेशचा नागरिक होता. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलानं बचाव मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 2 जणांची सुटका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीला अमेरिकेच्या वर्चस्वाखालचा नवीन प्रदेश म्हणून दर्शवणारं ग्राफिक समाज माध्यमावर पुन्हा प्रसारित केल्यामुळे अमेरिका आणि इराणमधला तणाव आणखी वाढलाय. या जलमार्गावर अमेरिकेचं वर्चस्व असल्याचा दावा करून ट्रम्प यांनी यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी हे ग्राफिक प्रसारित केलं होतं. इराणने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळला असून अमेरिकेनं आपली भूमिका बदलली नाही तर हा अत्यंत महत्वाचा सागरी मार्ग बंदच राहील असं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. तसंच अमेरिकेच्या आपल्या विरोधातल्या आर्थिक मोहिमेत शेजारी देशांनी सहभागी होऊ नये असा इशारा इराणनं दिलाय. हा तणाव वाढवण्यात इराणला स्वारस्य नाही, मात्र अमेरिकेच्या दबावाखाली येऊन आपल्या विरोधात जाणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसिन रेझाई यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी.